भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेब्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे रविवार। भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026। पहाटेचे 5:55 आणि 31 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। अस्मिता वाहिनीच्या या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं संत नामदेव महाराजांची हा अभंग.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: जगूया आनंदी
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदीच्या आजच्या भागात मी सचिन धोत्रे. श्रोते हो, मला सांगा, माणसाने लावलेला सगळ्यात मोठा शोध कोणता? आता तुम्ही म्हणाल ग्रह ताऱ्यांचा शोध, युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाचा शोध, किंवा औद्योगिक क्रांतीच्या काळात लागलेले अनेक शोध. पण या सगळ्यांच्याही अगोदर शब्द हा माणसाने लावलेला सगळ्यात मोठा शोध आहे. कवी केशवसुतांनी तर म्हटलंय, परी एक एक तो शब्द नवा तू शिकशी, शक्ती तयाची उलथील सर्व जगाशी. अहो, समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलंय, आदि वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. म्हणजे या साऱ्या जगाला शब्दांनी ईश्वरता म्हणजे ऐश्वर दिलेलं आहे, त्या कवीचं महात्म्य मानून त्याला आधिवंदन केलंय. आणि या शब्दांनी समृद्ध झालेली आपली भाषा, माणसाला जे जाणवतं अनुभवतं आणि दुसऱ्याला सांगावंसं वाटतं ते कळवण्याची शक्ती म्हणजेच भाषा. व्यक्ती म्हणून जगत असताना ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्या समाजाशी जोडणारा दुवा म्हणजेच भाषा. शब्दांच्या माध्यमातूनच पिढ्यानपिढ्या ज्ञान, इतिहास आणि आपली संस्कृती जतन केली जाते, पुढे नेली जाते. शब्द आपल्याला सुख, दुःख, प्रेम आणि राग यासारख्या भावना इतरांपर्यंत पोचवण्यास मदत करतात. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात. एक चांगला शब्द निराश व्यक्तीला उमेद देऊ शकतो, तर एक चुकीचा शब्द एखाद्या व्यक्तीला नाउमेदही करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी शब्दाचं महत्त्व सांगताना म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे आपले धन आहेत आणि शस्त्र आहेत. शब्दांनी केलेला घाव शस्त्रापेक्षाही खोलवर लागतो आणि तो कधीही भरून येत नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि मोजकच बोलावं. कवयित्री शांता शेळके यांना तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच याच्यातून होते. त्या म्हणतात, शब्दात चित्रे रेखिली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दांमध्ये पिकुनी पुरे फळ, हे आता आले रसा, माझ्या असण्याची शब्द मला देती ग्वाही, शब्दाहून वेगळी मी नाही, मी नाही, मी नाही.

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आधी रूपरेषा, यानंतर कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2:00 विषय शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली। आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 विषय अंडाशयातील गाठी, सहभाग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके। ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 यात पावसाळा आणि जैव विविधता या विषयावर लेखन आणि निवेदन, प्राध्यापक बापूराव आंधळे। ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 साहित्य वेद या मालेत डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध। प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी सकाळी 7:25 सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचनाचा भाग 35 लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। सामुदायिक गायनपाठ सकाळी 9:30 भाषा कन्नड। नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग सकाळी 9:50। श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड सकाळी 11:05। वनिता मंडळ दुपारी 12:00 यात बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती दोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला। ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा वैत्रिणीची मुलाखत। ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। सायंकाळी 6:30 ICI महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड इथे भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल। ते रेडिओ सेट DTH आणि DRM आपण ऐकू शकाल, त्यामुळे उर्वरित सर्व कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकाल। सायंकाळी 6:30 गंमत जंमत यात नमस्कार दोस्तांनो सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम। ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 माझं आवर माझं शिवार संध्याकाळी 7:30 यात कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान कीर्तनकार प्रतिभा देवधर। लोकसंगीत रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत रात्री 8:30 स्पॉटलाईट रात्री 9:15 रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रमात कलाकार जे श्रीरामम यांचं कर्नाटक शैलीतील गायन। हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील। आजचे नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तुलिका घोष यांचं गायन सकाळी 10:30 राग जौनपुरी, सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन राग गवळा वराली आणि मध्यावती दुपारी 2:30 आणि सायंकाळी 5:02 सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग मालवश्री पूर्व कल्याणी आणि हमीर कल्याणी। हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम। आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला हवामान वृत्त। कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं। कमाल तापमान कुलाबा येथे 36 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा येथे 30 कुलाबा आणि सांताक्रूज येथे दोन्ही ठिकाणी 30 सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं। सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 79% अशी नोंदवण्यात आली। हे होतं हवामान वृत्त। आता हवामानाचा अंदाज। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे। हा होता हवामानाचा अंदाज। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग
ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

0: 6:40 होत आहेत. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. पण तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया पुढील कार्यक्रम, शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेडनेट हाऊसमध्ये पिकांचं दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्त्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणीपुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही प्रणाली पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते. ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाईपलाईन यामधील फिल्टर, वॉल्व, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. यामध्ये मुख्य घटक म्हणजे पंप. हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यामधून पाणी उपसून ते योग्य दाबानं शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड आणि लॅटरल पाईप्सपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य काम पंप करतो. शेडनेट हाऊसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शेडनेटमधील ठिबकच्या ड्रिपर्सची छिद्र अत्यंत बारीक असतात. ती बंद होऊ नयेत म्हणून योग्य फिल्टर निवडणं गरजेचं आहे. यामध्ये दोन प्रकार प्रामुख्यानं वापरतात. सँड किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर. पाण्याचा स्रोत विहीर किंवा शेततळं असेल किंवा पाण्यातील वाळू, कचरा आणि शेवाळ काढण्यासाठी याचा प्राथमिक फिल्टर म्हणून वापर करता येतो. डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर हा दुय्यम फिल्टर आहे. मुख्य फिल्टरमधून आलेले अतिसूक्ष्म कण गाळण्याचं काम हा करतो. शेडनेटसाठी किमान 120 मेश क्षमतेचा

डिस्क फिल्टर उत्तम मानला जातो. प्रेशर गेज, याचं कार्य पाईपलाईनमधील पाण्याचा दाब मोजणं हे आहे. आणि याचं जे महत्व आहे याच्यामध्ये कंट्रोल हेडवर साधारणपणे दोन प्रेशर गेज बसवले जातात, एक फिल्टरच्या आधी आणि दुसरा फिल्टरच्या नंतर. दोन्ही गेजमधील दाबातील फरक पाहून फिल्टर स्वच्छ करण्याची वेळ आली आहे की नाही हे समजतं. कंट्रोल वॉल्व हा ठिबक सिंचन प्रणाली

0: करणं किंवा त्याचा वेग आणि दाब नियंत्रित करण्याचं काम कंट्रोल वॉल्व करतो. कंट्रोल वॉल्व पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद आणि नियंत्रित करतो. एअर रिलीज वॉल्व याचं कार्य पाईपलाईन सुरू होताना त्यातील हवा बाहेर काढणं आणि सिस्टीम बंद होताना व्हॅक्युम तयार होऊ न देणं. याचं महत्त्व असं आहे, पाईपमधील हवेमुळे पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो किंवा पाईप फुटू शकतात. हा वॉल्व हवेचं संतुलन राखतो. फर्टिगेशन युनिटचं कार्य म्हणजे पिकांना पाण्यातून विरघळणारी खतं आणि कीडनाशकं थेट मुळांपर्यंत पोहोचवणं. व्हेंचुरी यंत्रणा प्रेशरच्या तत्वावर काम करते, त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो आणि पिकांना समप्रमाणात अन्नद्रव्य मिळतात. आधुनिक शेडनेटमध्ये ऑटोमेशनसाठी फर्टिगेशन यंत्रणा देखील या युनिटला जोडली जाते, हे याचं महत्त्व आहे. बायपास असेंब्ली याचं कार्य म्हणजे मुख्य पाईपलाईनमधील पाण्याचा जास्तीचा दाब नियंत्रित करणं. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाईन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर बायपासद्वारे जास्तीचं पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्त्रोताकडे वळवलं जातं, यामुळे सिस्टीम फुटण्याचा धोका टळतो, हे याचं महत्त्व आहे. सिमेंट कट्टा हा शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड प्रणाली आणि पंप व्यवस्थेमध्ये अत्यंत पायाभूत आणि महत्त्वाचा भाग आहे. कंट्रोल हेडचं वजन, पाण्याचा प्रचंड दाब आणि पंपाच्या कंपनामुळे संपूर्ण सिस्टीम हलून पाईपलाईन फुटू नये म्हणून मजबूत सिमेंट कट्टा तयार केला जातो. कंट्रोल हेड प्रणालीचे काही फायदे आहेत, त्यामध्ये दर्जेदार ड्रिपर्सचं संरक्षण, म्हणजेच दर्जेदार गाळणीमुळे लॅटरल आणि डिपर्समध्ये कचरा अडकत नाही, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढतं. संपूर्ण शेडनेटमध्ये प्रत्येक रोपाला एकाच दाबानं समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य मिळतात. खत देण्यासाठी वेगळी मजुरी लागत नाही, कंट्रोल हेडवरूनच संपूर्ण व्यवस्थापन होतं. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचं प्रेशर कमी जास्त करणं सोपं जातं. संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होता शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली याविषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ऐकूया पुढील कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे सिस्ट जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे सिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल सिस्ट आहे किंवा साधी सिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची सिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे सिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल सिस्टचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर सिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयामधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे, ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सीट्सचा त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडा

0: गर्भाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते, कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय, किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची

0: उदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही, तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचत्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसार केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा. पांडवापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी, ती राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे. त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लिलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना, शरीरधर्म तिलाही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र, मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो. अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकी पण घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे. अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत. त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे. परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचं व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठंही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही. परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं ते संवाद वाचल्यानंतर. प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील। आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह

0: यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गती शक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठ्या धरणी असून याबाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS च्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.84

95% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉक्टर अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक षटकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन। रक्ताची गरज आणि रक्तदानाच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आजच्या दिवशी म्हणजे 14 जून 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली। तर 14 जून 1907 साली नॉर्वे देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। 1444 साली

नीळकंथा सोमायाजी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म, तर ब्रिगेडियर राजेंद्र सिंह महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सेनाधिकारी यांचा जन्म 1899, दिवान प्रेमचंद माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म 1916, तर 14 जून 1967 साली कुमार मंगलम बिर्ला अर्थात प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म, मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं स्मृतिदिन 1916 साली, तर 1989 साली सुहासिनी मुळगावकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांचं निधन झालं. हे होते आजचे दिनविशेष.

मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: श्रोते हो नमस्कार.
2: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
3: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे.

0: आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञान विषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे, किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्त्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्त्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच म्हणजे अभ्यासकांनी सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे.
1: सर, आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणाऱ्या?
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात, तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे

0: वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला. तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्यविषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: हां, उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकारविषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्यविषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून आनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्त्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ, मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्दव्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच.

0: परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषणमूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भमूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्त्व यामुळंच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: Abhi
1: Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Abhi
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लीलाधर सामंत यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरात राजा भडे यांचं गीत। भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत बापट यांचं गीत।

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 8:40.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.
0: यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसार करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसार करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3

यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतीमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगरं तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा,
अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे.

0: तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. ऐकूया मोहिनी बर्डे यांच्या स्वरात संगीता जोशी यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: सकाळचे 9 वाजतात, प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: काय नव्हतं जॉनच्या हॉटेलमध्ये? त्या काळच्या युरोपीय सुखसुविधांच्या व्याख्येत बसणारी प्रत्येक गोष्ट या हॉटेलमध्ये होती. तळमजला आणि वरचे चार असे एकूण 5 मजल्याचं हे भव्य बांधकाम. तळमजल्याची उंची 20 फूट तर शेवटच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यांची उंची प्रत्येकी 14 फुटांची होती. हॉटेलची लांबी 190 फूट तर रुंदी 80 फुटांची. तळमजल्यावर प्रशस्त दुकानं, शोरूम, राजेशाही डायनिंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. पहिल्या मजल्यावर आणखी प्रशस्त आणि विशेष सजावट केलेला डायनिंग हॉल, ड्रॉइंग हॉल आणि बिलियर्ड्स रूम होती. हॉटेलच्या वरच्या 3 मजल्यांवर सर्व मिळून 130 सेल्फ कंटेंट प्रशस्त खोल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या 4th मजल्यावरच्या खोल्या केवळ बॅचलर्स आणि एकांड्या फिरस्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मजल्यावरच्या खोल्यांना प्रशस्त, लांब, रुंद, हवेशीर खिडक्या होत्या. हॉटेलच्या खोल्यांमध्ये भरपूर मोकळी हवा, नैसर्गिक उजेड राखता येणं आपोआप शक्य झालं होतं. खिडक्यांना शोभिवंत मखमली पडदे लावण्यात आले होते. हॉटेलच्या शेजारी आता दिसत असलेल्या इमारती तेव्हा अजून बांधल्या जात असल्यानं नजीकच असलेलं अपोलो बंदर म्हणजेच आजचं गेटवे ऑफ इंडिया आणि समोरच्या समुद्रात उभी असलेली जहाजं सहज नजरेस पडत होती. बंदराच्या शेजारची सेलर्स होमची इमारत म्हणजे आजचं पोलीस मुख्यालय समुद्राच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत असे. समुद्रावरून येणारा भणभणता वारा असूनही हॉटेलच्या प्रत्येक खोलीच्या छताला कापडाचे लांब आडवे पंखे लावण्यात आले होते. त्या काळी वीज नसल्यामुळं छताला लटकवलेल्या पंख्यांची दोरी हलवण्यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर पंखावाले बसवलेले होते. प्रत्येक खोलीत युरोपीय पद्धतीचं फर्निचर आणि स्वच्छतागृहांमध्ये त्याच पद्धतीची फिटिंग्जही होती. हॉटेलचा प्रत्येक कोपरा उत्तम प्रतीच्या पर्शियन गालिच्याने आच्छादलेला होता. हंड्या, परदेशी झुमर हे तर विचारूच नका. रात्रीच्या वेळी मंदपणे तेवत असलेल्या शेकडो दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात हे हॉटेलातून किती ऐश्वर्यसंपन्न, राजेशाही दिसत असेल ह्याची फक्त कल्पना करा. जॉन वॉटसनचं हे एस्प्लनेड हॉटेल म्हणजे त्या काळातल्या युरोपीय ऐशोआरामाची परमावधी होती. सब कुछ युरोपियन असलेल्या या हॉटेलच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्यच नव्हे तर आत काम करणारे वेटर्स आणि वेट्रेसेस, शेफ असे सर्व कर्मचारीही युरोपातले होते. त्यावेळी गमतीनं म्हटलं जायचं की जॉनला शक्य झालं असतं तर त्याने युरोपातलं हवामानही या हॉटेलात आणलं असतं. एवढं हे हॉटेल युरोपीय होतं.
2: 4 फेब्रुवारी 1871 या दिवशी या हॉटेलचं उद्घाटन झालं. त्यावेळी मुंबईत असलेली प्रत्येक ब्रिटिश व्यक्ती हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशीच्या द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्रात बातमी झळकली, विदाउट डाउट द फायनेस्ट हॉटेल इन द सिटी, बिल्ट ऍट एनॉर्मस कॉस्ट ऑन Perhaps the best site in Bombay. जॉन वॉटसनच्या या एस्प्लनेड हॉटेलनं अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान पटकावला. केवळ हॉटेल म्हणून बांधण्यात आलेली मुंबईतली ही पहिली इमारत, वाफेच्या सहाय्यानं वर खाली चालणारी लिफ्ट असलेली ही पहिलीच इमारत, हॉटेलात राहण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांना बंदरावरून किंवा स्टेशनातून ने आण करण्याची, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण पिकअप आणि ड्रॉपची सुविधा असं म्हणतो, ती व्यवस्था असलेलं हे पहिलंच हॉटेल. केवळ लोखंडी खांब आणि तुळ्यांवर आधारलेलं बांधकाम असणारी ही पहिलीच बहुमजली इमारत. असे अनेक विक्रम त्या काळात या हॉटेलच्या नावानं नोंदवले गेले होते. पण दुर्दैवाने एवढं भव्य आणि राजमहालासारखं हॉटेल बांधण्याचं स्वप्न पाहणारा आणि ते प्रत्यक्षातही आणणारा हॉटेलचा जनक जॉन हडसन वॉटसन हॉटेलचं उद्घाटन मात्र पाहू शकला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1870 सालातच तो सपत्नीक लंडनला काही दिवसांसाठी म्हणून निघून गेला आणि त्यानंतर वर्षभरातच म्हणजे 1871 सालच्या मे महिन्यात तो त्याच्या कॅसल कॅरॉक या जन्मगावीच मरण पावला. त्याची पत्नी हॅना देखील पुढे 4 वर्षांनी तिथेच मरण पावली. इथे मुंबईत त्याचा भाऊ विल्यम वॉटसननं त्याच्या हॉटेलचं स्वप्न पूरं केलं. विल्यम नंतर एस्प्लनेड हॉटेलचा व्यवसाय जॉनची मुलं जेम्स वॉटसन आणि जॉन वॉटसन ज्युनियर हे दोघे सांभाळत होते. पुढची 50 वर्ष म्हणजे सन 1920 पर्यंत हे हॉटेल म्हणून कार्यरत राहिलं आणि त्या काळातल्या अनेक नामवंत पाहुण्यांनी या हॉटेलचा पाहुणचार देखील घेतला. 1895-96 सुमारास जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन काही दिवस या हॉटेलात मुक्कामी राहिले होते. या हॉटेलच्या प्रशस्त बाल्कनीत बसून तिथं येणाऱ्या कावळ्यांचं निरीक्षण करून भारतीय कावळ्यांवर लिहिलेला एक सुरेख लेख त्यांनी 1898 साली लिहिलेल्या फॉलोइंग द इक्वेटर या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
1: भारतीय सिने उद्योगाची सुरुवात ह्याच हॉटेलमध्ये झाली. चित्रपट तंत्राचा शोध लावणाऱ्या ल्युमिये बंधूंनी पॅरिसमधल्या त्यांच्या शोधानंतर अवघ्या 6 महिन्यात या हॉटेलात दिनांक 7 जुलै 1896 रोजी त्यांच्या 6 चित्रपटांचे खे दाखवले होते. एंट्री ऑफ सिनेमेटोग्राफर, अरायव्हल ऑफ अ ट्रेन, द सी बार, अ डेमोलेशन, लिव्हिंग द फॅक्टरी आणि सोल्जर्स ऑन व्हील्स हे ते चित्रपट होते. मोठ्या पडद्यावरचं हे हलतं चालतं आश्चर्य पाहण्यासाठी प्रत्येकी 1 रुपयाचं तिकीटही लावण्यात आलं होतं. असं हे अनेक बाबतीत ऐतिहासिक असणारं आणि काही बाबतीत इतिहास घडवणारं हॉटेल फोर्ट परिसरातील काळा घोडा चौकात अजूनही उभं आहे. तळमजल्यावरचे त्याचे देखणे घडीव लोखंडाचे खांब अजूनही लक्ष वेधून घेतात. पुढच्या काळात जॉनच्या

0: या एस्प्लनेड हॉटेलची मालकी एका हातातून दुसऱ्या हातात जात राहिली. काही काळ ती हैदराबादच्या जंग यार या नवाब घराण्याकडेही होती. या इमारतीचं नावही नंतर दोन वेळा बदलण्यात आलं होतं. आता या इमारतीचं पुनर्निर्माण सुरू असावं असं तिच्या सभोवताली टाकलेल्या पडद्यावरून वाटतं. एकेकाळची ही रूपगर्विता जणू पडद्याआड कपडे बदलतीये. पाहूया आता कुठल्या स्वरूपात समोर येते ती.
1: बेटगाव अननगर शहर ते महानगर बनताना.
2: तर ही होती वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलची गोष्ट. श्रोतेहो हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामन. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात मंदार चोळकर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट मितवा.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. तू ही रे या चित्रपटातलं अमित राज आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अमित राज यांचं.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया डबल सीट या चित्रपटातलं जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत. संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 10 वाजता. 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सामुदायिक गायनपाठ भाषा कन्नड.

0: तो बच्चों, अब इस पूरे गाने की धुन आपको याद होगी, है ना? अब घर पे जाके खूब प्रैक्टिस करना, तो आप सब लोगों को ये गाना बहुत अच्छी तरह से याद हो जाएगी, करेंगे ना? अच्छा बच्चों, तो नमस्कार।
1: सामुदायिक गायन पाठ भाषा कन्नड आपण ऐकत होतात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर।
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला।
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं।
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।

0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: सकाळचे 9:50 होत आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. शिवानंद पाटील यांच्या स्वरात ऐकूया ययाती देवयानी या नाटकातलं वी वा शिरवाडकर यांचं नाट्यपद.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये।
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम। म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे।
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका। मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।

सकाळचे 10 वाजलेले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आराम हराम आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

0: कैवारी चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रभाकर जोग यांचं संगीत होतं आणि गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठी.

0: वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हमाल दे धमाल या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. गीतबहार या कार्यक्रमात चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. निलेश मोहरीर यांचं संगीत होतं आणि चित्रपट लाल इश्क. गीतबहार कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं सुवासिनी चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया तुलिका घोष यांचं गायन, राग आहे जौनपुरी. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात, मन में बजे आणि त्यानंतर त्यांनी 3 तालामध्ये तराणा गायला आहे. तबला साथ अतुल ताडे, संवादिनी अभिषेक काथे. तुलिका घोष यांचं गायन, राग जौनपुरी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तुलिका घोष यांचं गायन आपण ऐकलं. राग जोनपुरी. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची होती. संवादिनी साथ केली अभिषेक काथे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठंतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: सकाळचे 11 वाजत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आपली आवड कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत चित्रपट येळकोट येळकोट जय मल्हार. संगीत होतं अच्युत ठाकूर यांचं. आवड कळवणारे श्रोते, छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे रामचंद्र सिद्धांत टिकू रमाबाई सुरेंद्र इंगोले, सुरभी मयुरी मंजुषा गौतम इंगोले, अशोकनगर वसमतहून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, सोनू मोनू आणि रोहित ठोके, तसंच माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई आणि शुभम बोबडे, पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे सुनील जबडे, आर डी इंगोले आणि छोटूदादा इंगोले.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं कविवर्य विंदा करंदीकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आवड कळवणारे श्रोते, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचे दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका गजानन घायाळ, वारणा शाहपूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचे विजय आणि तेजस्विनी चव्हाण, माई करिश्मा, अंकिता, अनिकेत चव्हाण, दीपक साळोखे. हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांचं संगीत होतं आणि आवड होती पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता यशोदाबाई, तसंच खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीचे शाहजी नंदा बोडखे, हनुमान सारिका सुरेखा आरवी आणि बोडखे परिवार, उत्तम जमधाडे.

साधनं सरगम यांनी गायलेलं, मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं, मंदार आपटे यांचं संगीत होतं आणि आवड कळवणारे श्रोते वंदना नगर इंदोर मध्य प्रदेशहून पूजा बबीता शोभा रेखा रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी परी ललिता खर्चे गणेश कार्तिक आणि नारायण भाऊ खर्चे कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आनंद भाटे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार श्रीधर फडके, पसंती कळवणारे श्रोते वरुड जवळकाहून महेंद्र विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. आणि याबरोबरच आजचा आपली आवड कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, आता सुगम संगीत भावधारा.

0: हे गीत होतं गुरुनाथ शेणई यांचं आणि गायलं होतं शीतल खांडेकर यांनी.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स.

0: अर्चना देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या

समूह स्वरातलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल. आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की पालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम LLM झालेलं आहे, त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचा पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीला मला आपण असं विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल.
1: समाजामध्ये स्त्री, पुरुष, बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा Article 15 जे आहे भारतीय संविधान त्याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्टवरून, त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 मध्ये सांगितले, 15(3) मध्ये की प्रत्येक स्टेटनी महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते, बरोबर आहे, मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा, काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
0: बरोबर आहे.
1: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते, तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आलाय. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त BNSS असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जे

0: त्या महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीने त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीचे ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केलं, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही, म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986चा, त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह, सध्याचा रिसेंट इश्यू, जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे, त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत,
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर रागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असेल त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती.
1: खरंच
0: खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत

0: पंचायत लेवल असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे, एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं, प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना, मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेचरचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल, महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे, त्यातली विक्टिम्स जे आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं, आणि आपण समाजातील एक घटक आहोत, आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल, तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे. खरंच
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणंही तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे, आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरल्या जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठंतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात, आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात, आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचारलं गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत.
1: बरोबर.
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
1: खरं.
0: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीचे जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं, म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते.
1: खरोखर.
0: मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही, तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी. त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोच ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातूनही त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाज व्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानाच्यामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत, सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्यायसंहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं.
1: नक्की.
0: बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचंय, चेकिंग कुठे करायचंय, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना ते पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकड करून मग ते तुम्हाला सेंड केला जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बरेच ॲप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय, पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती, मग ते योग्य जे काय त्याच्यावर ऍक्शन्स घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुळेही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन्स घेतले पाहिजे, हे जे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच, नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघेही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
2: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
2: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
1: अच्छा.
2: आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं.
1: बर.
2: स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं, किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं, किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेल्या आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं, किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रियासुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे.
1: बर.
2: स्वस्थ व्यक्तीमध्ये. आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत, आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे.
1: हो.
2: मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग, ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ऋतुपरत्वे आणि दिनपरत्वे सुद्धा. जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत, किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे, हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
2: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे, किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल, किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा, घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं, हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये, की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल, की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्येही बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
3: बरोबर.
2: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धकं घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला. आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता. आणि कधी कधी होतही नाही, असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत, हे एक जटिल समस्या आहे. आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय, की सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
3: अच्छा.
2: हा, तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
3: बरोबर.
2: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता, म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो, मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
3: बरोबर.
2: आपण
3: स्ट्रेस,
2: हा स्ट्रेस येतो. आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
3: अच्छा.
2: मग हे कसं टिकवू आपण, तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो, किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
3: अच्छा. तर मॅडम, बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
2: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात, तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य ह्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
3: अच्छा.
2: हा, तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठी. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो, की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन्स ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
3: अच्छा.
2: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो.

0: त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे, मधुमेह. तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं, इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं, ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे जी, ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल, हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये. तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा. तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये, कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले, शयनस्थितीमधले, किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोजमधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं, आणि मग ज्या ग्रंथी अति कार्यशील झालेल्या आहेत त्यांचे संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात. आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर.
0: त्या त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोजमधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड. मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो, तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतं, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल
0: नक्कीच. नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात, ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करत असतात, आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स, हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात.
1: बर.
0: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रुपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं.
1: बर.
0: ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं, इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर, आणि त्याचसोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत, आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे, बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे. आजकाल आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर

0: मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8, 10-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे, किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं, बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: अच्छा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला

0: तर आपण ट्रीट करू शकतो पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही,
1: शक्यच नाहीये. कारण आताचं युगच तसं आहे आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेबसिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
0: पर्यायच नाहीये,
1: पर्याय नाहीये. तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा.
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो. की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते. आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत आपण आता पाहिलं की अंतःस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्याचसोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं अंतःस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते, की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल, तर हे एक त्रास परस्पर पूरक आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे हा. ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
1: बरोबर.
0: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळे काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूपच पाल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसतानाही बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होते असं तक्रारी असतात, तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं, खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली, ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात, म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास, मग तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपलं शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान
1: शरीर
0: वरच्या दिशेने आपण खेचतो

0: वर पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर,
0: 3 ते 4 दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांक आसन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जरी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंढऱ्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय, तर जागृत निद्रा. की जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी मासिक पाळी?
0: हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथं योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात संत, म्हणजे आपण घेतो विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर

0: जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात, तर ती आहेत पर्वतासन.
1: बर.
0: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्तवीरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू ना म्हणजे चालना मिळते.
1: बर.
0: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर.
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि 4th महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. 4th महिन्यापासून आपण योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी 9व्या महिन्यापर्यंत.
0: 9व्या महिन्यापर्यंत. आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट आई पाहिजे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं चित्रपट सैराट. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 वाजतोय. आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या

0: उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेडमार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्र आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखड्यात त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवाडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीजतुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: नाशिक जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला रमण रणदिवे यांचं गीत गायलं आहे गीताली पुंडकर यांनी.

0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, शरद जांभेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा. पांडवापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी, तीही राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे. त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं, ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लिलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना शरीरधर्म तिलाही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र, मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो. अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकीपण, घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे.

0: राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे. अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत. त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे. परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचे व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठंही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही. परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं. ते संवाद वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:02 आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेडनेट हाऊसमध्ये पिकांचं दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्त्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणी पुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही प्रणाली पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते. ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाईपलाईन यामधील फिल्टर, वॉल्व, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिकेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. यामध्ये मुख्य घटक म्हणजे पंप हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यामधून पाणी उपसून ते योग्य दाबानं शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड आणि लॅटरल पाईप्सपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य काम पंप करतो. शेडनेट हाऊसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शेडनेटमधील ठिबकच्या ड्रिपर्सची छिद्र अत्यंत बारीक असतात, ती बंद होऊ नयेत म्हणून योग्य फिल्टर निवडणं गरजेचं आहे. यामध्ये दोन प्रकार प्रामुख्यानं वापरतात, सँड किंवा हायड्रोसायक्लोन

0: फिल्टर पाण्याचा स्रोत विहीर किंवा शेततळं असेल किंवा पाण्यातील वाळू कचरा आणि शेवाळ काढण्यासाठी याचा प्राथमिक फिल्टर म्हणून वापर करता येतो. डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर हा दुय्यम फिल्टर आहे. मुख्य फिल्टरमधून आलेले अतिसूक्ष्म कण गाळण्याचं काम हा करतो. शेडनेटसाठी किमान 120 मेश क्षमतेचा डिस्क फिल्टर उत्तम मानला जातो. प्रेशर गेज याचं कार्य पाईपलाईनमधील पाण्याचा दाब मोजणं हे आहे. आणि याचं जे महत्त्व आहे याच्यामध्ये कंट्रोल हेडवर साधारणपणे 2 प्रेशर गेज बसवले जातात, एक फिल्टरच्या आधी आणि दुसरा फिल्टरच्या नंतर. दोन्ही गेजमधील दाबातील फरक पाहून फिल्टर स्वच्छ करण्याची वेळ आली आहे की नाही हे समजतं. कंट्रोल व्हॉल्व हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जसं आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी झडपा असतात, तसंच सिंचन पद्धतीत पाण्याचा प्रवाह सुरू करणं, बंद करणं किंवा त्याचा वेग आणि दाब नियंत्रित करण्याचं काम कंट्रोल व्हॉल्व करतो. कंट्रोल व्हॉल्व पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद आणि नियंत्रित करतो. एअर रिलीज व्हॉल्व याचं कार्य पाईपलाईन सुरू होताना त्यातील हवा बाहेर काढणं आणि सिस्टीम बंद होताना व्हॅक्युम तयार होऊ न देणं. याचं महत्त्व असं आहे, पाईपमधील हवेमुळे पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो किंवा पाईप फुटू शकतात. हा व्हॉल्व हवेचं संतुलन राखतो. फर्टिगेशन युनिटचं कार्य म्हणजे पिकांना पाण्यातून विरघळणारी खतं आणि कीडनाशकं थेट मुळांपर्यंत पोहोचवणं. व्हेंचुरी यंत्रणा प्रेशरच्या तत्वावर काम करते, त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो आणि पिकांना समप्रमाणात अन्नद्रव्य मिळतात. आधुनिक शेडनेटमध्ये ऑटोमेशनसाठी फर्टिगेशन यंत्रणा देखील या युनिटला जोडली जाते, हे याचं महत्त्व आहे. बायपास असेंब्ली याचं कार्य म्हणजे मुख्य पाईपलाईनमधील पाण्याचा जास्तीचा दाब नियंत्रित करणं. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाईन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर बायपासद्वारे जास्तीचं पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्त्रोताकडे वळवलं जातं, यामुळे सिस्टीम फुटण्याचा धोका टळतो, हे याचं महत्त्व आहे. सिमेंट कट्टा हा शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड प्रणाली आणि पंप व्यवस्थेमध्ये अत्यंत पायाभूत आणि महत्त्वाचा भाग आहे. कंट्रोल हेडचं वजन, पाण्याचा प्रचंड दाब आणि पंपाच्या कंपनामुळे संपूर्ण सिस्टीम हलून पाईपलाईन फुटू नये म्हणून मजबूत सिमेंट कट्टा तयार केला जातो. कंट्रोल हेड प्रणालीचे काही फायदे आहेत, त्यामध्ये दर्जेदार ड्रिपर्सचं संरक्षण, म्हणजेच दर्जेदार गाळणीमुळे लॅटरल आणि डीपर्समध्ये कचरा अडकत नाही, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढतं. संपूर्ण शेडनेटमध्ये प्रत्येक रोपाला एकाच दाबानं समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य मिळतात. खतं देण्यासाठी वेगळी मजुरी लागत नाही. कंट्रोल हेडवरूनच संपूर्ण व्यवस्थापन होतं. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचं प्रेशर कमी जास्त करणं सोपं जातं. संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते.
1: ऋषीवाणी कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण 2 भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्ट आहे किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट, तर या सिस्टम

0: प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. अशा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020

0: हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय, किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: 2:15 आता दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: चार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दो यूरोपीय देशों की यात्रा के पहले चरण की शुरुआत फ्रांस के नीस शहर से की. श्री मोदी अब से कुछ देर में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ भारत इनोवेट्स का उद्घाटन करेंगे. प्रधानमंत्री मोदी राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ द्विपक्षीय वार्ता में भारत फ्रांस विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी में प्रगति की समीक्षा करेंगे. झारखंड में कल से बिजली गिरने की घटनाओं में 7 लोगों की मौत. दक्षिण पश्चिम मानसून अगले 2-3 दिनों में कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा और दक्षिण छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों में आगे बढ़ेगा. 5,000 से अधिक भरतनाट्यम कलाकारों ने कोलंबो में सामूहिक प्रस्तुति देकर गिनीज विश्व रिकॉर्ड बनाया. और ICC महिला T20 क्रिकेट विश्व कप में भारत आज शाम बर्मिंघम में पाकिस्तान के साथ अपना पहला मैच खेलेगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दो यूरोपीय देशों की यात्रा के पहले चरण में फ्रांस के नीस पहुंचे. यहां उन्होंने कई कार्यक्रमों में भाग लिया. नीस पहुंचने पर प्रधानमंत्री का भव्य स्वागत किया गया. प्रधानमंत्री मोदी ने स्वागत को अविस्मरणीय बताया. श्री मोदी अब से कुछ ही देर में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ नीस में भारत इनोवेट्स का उद्घाटन करेंगे. भारत फ्रांस नवाचार वर्ष के अंतर्गत आयोजित इस कार्यक्रम में 120 से अधिक भारतीय स्टार्टअप, वैश्विक निवेशक, प्रौद्योगिकी क्षेत्र के अग्रणी लोग और उद्यमी जुटेंगे. हमारे संवाददाता ने बताया है कि इसके बाद प्रधानमंत्री मोदी और राष्ट्रपति मैक्रों भारत फ्रांस विशेष

दुपारचे 2:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीत. सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन, त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांची, मृदंगम सुरेश सेतू माधवन. सुरुवातीला सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग गवळा, ताल आदी.

सत्व श्रीनाथ यांनी वासरीवर वाजवलेला राग गवळा आपण ऐकला. आता ऐकूया राग वराली, ताल मिश्र चापू.

0: सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग मध्यावती आपण ऐकला. त्याआधी आपण ऐकले राग गवळा आणि राग वराली. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी केली. मृदंगम साथ सुरेश सेतू माधवन यांची होती. कर्नाटक शैलीतील वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: दुपारचे 3 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्त्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पतीपत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा घनसावंगी मंठा अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपली भेट होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच पुढे सुरू असून येत्या 4 ते 5 दिवसात तो महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोचेल. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामान दमट आणि उष्ण राहिलं. दक्षिण कोकणात काही ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद यवतमाळ इथे करण्यात आली, 42.2°C. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात काही ठिकाणी, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मुंबई शहर आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात हवामान ढगाळ असेल, वातावरण दमट आणि उष्ण राहील. काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. कमाल तापमान 35 आणि किमान 29°C या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये पश्चिम मध्य अरबी समुद्र, ओमानलगतची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:13 आणि 33 सेकंद झाले आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पुन्हा एकदा. लेखक निखिल मोंडकर. सादरकर्त्या नेत्रा कर्णिक आणि कांचन प्रकाश संगीत.
2: नमस्कार मिसेस राजे.
3: हां नमस्कार.
2: कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. माझं नाव केशव कर्णिक.
3: ठीक आहे मग.
2: नाही माफ करा, मी आत आलो तर चालेल का?
3: या बसा.
2: थँक्यू. तुमचा छोकरा कुठे दिसत नाही आहे. सोनूच ना नाव त्याचं?
3: हां मामाकडे गेला आहे तो, इथे नाही आहे.
2: असता तर बरं झालं असतं.
3: काही विशेष
2: नाही, त्याच्यासाठी छोटीशी गिफ्ट आणली होती.
3: तुम्ही ओळखता त्याला?
2: हो नाही म्हणजे
3: काय आहे ते?
2: एक खेळ आहे, छान आहे, सोनूला आवडेल, त्याच्या मित्रांबरोबर खेळायला खूप आवडेल.
3: एवढा खर्च कशासाठी केलात?
2: मला वाटतं अशा गोष्टींमध्ये पैशाला नाही तर म्हणजे मला वाटतं भावनेला महत्त्व असतं, नाही का?
3: माफ करा, मला अजूनही गोंधळल्यासारखं झालंय. तुमचं माझ्याकडे काही काम होतं?
2: हो खरं तर मी तुम्हाला सांगणारच होतो, माझं तुमच्याकडे जरा महत्त्वाचं काम आहे.
3: तुम्ही शशांकच्या ऑफिसमधले का?
2: हो तसं म्हटलं तरी चालेल.
3: अच्छा अच्छा, तुम्ही बसा, मी आलेच 5 मिनिटात.
2: मिसेस राजे, चहा वगैरे करायचा खरंच त्रास घेऊ नका.
3: अहो त्रास कसला त्यात?
2: नाही खरंच नको, प्लीज तुम्ही बसा ना. म्हणजे काय होतं, मला अशानं जरा अवघडल्यासारखं होत आहे.
3: हे एक मिनिट, पाणी तरी आणते. ठीक आहे
2: ठीक आहे.

0: बोला, काय काम होतं?
1: मिसेस राजे, तुम्ही मला खरंच ओळखलं नाहीत?
0: अहो, ओळखलं असतं तर तसं दाखवलं नसतं का?
1: हो नाही, म्हणजे मला विचारायचं होतं की तुम्हाला माझ्या नावावरून आठवलं असेल तर।
0: मिस्टर कर्णिक, तुम्हाला काय म्हणायचंय हे मला अजूनही कळलेलं नाही।
1: नाही, म्हणजे मी त्या मुद्द्याकडे येतोच आहे। म्हणजे तुम्ही प्लीज मला जर सहकार्य दिलं तर मी माझं म्हणणं जास्त चांगल्या तऱ्हेने मांडू शकेन। प्लीज।
0: ओके ओके, बोला।
1: थँक्स व्हेरी मच। मिसेस राजे, तुम्ही गिरगावच्या अमृतवाडीतल्या?
0: हो।
1: परशुराम चिटणीस तुमचे वडील?
0: हो।
1: सगळेजण त्यांना नाना म्हणायचे?
0: हो।
1: त्यावेळी तुम्ही नुकत्याच बी कॉम फर्स्ट क्लास मध्ये पास झाला होतात।
0: मग
1: त्यावेळी तुमच्या चाळीत खालच्या मजल्यावर गुप्ते राहायचे?
0: गुप्ते, अण्णा गुप्ते।
1: बरोबर। त्याने तुमच्यासाठी एक स्थळ आणलं होतं, तुमचं ते पहिलंच स्थळ असावं।
0: पहिलं स्थळ
1: आठवलं?
0: पहिलं स्थळ नाही, नाही आठवत।
1: ते मिसेस राजे, ते स्थळ माझं होतं।
0: मग त्याचं काय?
1: माझं ते पहिलं आणि शेवटचं स्थळ
0: म्हणजे?
1: नाही काय नाही। ओके। मिसेस राजे, तुम्ही अचानक गप्प झालात?
0: नाही नाही, मी विचार करते। तुम्ही जे आत्तापर्यंत बोललात त्याची मी संगती लावण्याचा प्रयत्न करत होते। तुम्ही अजूनही काही स्पष्ट असं बोलत नाही आहात।
1: नाही नाही, म्हणजे मी तेच सांगतोच आहे, पण प्लीज लेट मी गॅदर माय सेल्फ। मिसेस राजे, माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका। तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं किंवा हेतून दुखावण्याचा माझा इरादा नाहीये।
0: मिस्टर कर्णिक, प्लीज कम टू द पॉइंट।
1: मिसेस राजे, मला वाटतं तुमचा मूड आज
0: ठीक आहे, एकदम ठीक आहे।
1: या क्षणी मला वाटतं जरा
0: ठीक आहे।
1: नाही, मग मी पुन्हा कधीतरी येईन ना।
0: मिस्टर कर्णिक, प्लीज
1: आपण नंतर बोलू।
0: हे पहा, प्लीज बसा आता इथे तुम्ही। पुन्हा बोलायची संधी कधी येईल की नाही सांगता येत नाही। तुम्ही आत्ताच बोलून टाकलं तर फार बरं होईल। जे काही बोलायचं आहे ते, मग ते काहीही असो, आत्ताच आणि इथेच।
1: मिसेस राजे, मला समजून घ्या, मी इथे आलोय ना ते कोणीतरी मला भरीस घातलं म्हणूनच।
0: कोणी? कोणी
1: नाही, कोणी नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की मला माझ्या मनानंच भरीला घातलं।
0: मिस्टर कर्णिक, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते जरा लवकर बोला।
1: ठीक आहे। देवयाने बाई, आत्ता मी जर तुम्हाला लग्नाची मागणी घातली तर तुम्ही म्हणजे तुम्हाला।
0: मिस्टर कर्णिक, फार मोठं धारिष्ट केलं तुम्ही।
1: देव मिसेस राजे, तुम्ही रागावलात, प्लीज रागावू नका। मला काय म्हणायचं ते समजून घ्या।
0: काय समजून घ्या?
1: तुम्हाला सांगतो, तुमचा फोटो मला दाखवला गेला ना तेव्हाच तुम्ही मला आवडला। शपथ घेऊन सांगतो, तुमचे डोळे विलक्षण आवडून गेले। का कोणास ठोक, पण अशा डोळ्यांच्या सहवासात राहायचं असं मनानं त्यावेळीच ठरवलं होतं। खोटं नाही सांगत, पण तसे डोळे मला अगोदर कधी दिसले नाहीत, नंतर तर नाहीच नाही। पर तुमच्या आई वडिलांनी जवळजवळ होकार दिल्यासारखंच होतं, रीतीप्रमाणे 2 दिवस घेणार होते। पण 2 दिवसात माझं जगच पालटलं, एक निराळीच दुनिया उभी राहिली होती। आणि 2 दिवसांनी तुमचा नकार आला, सरळ आणि स्पष्ट। मी उद्ध्वस्त झालो, पण त्या दोन दिवसात उभारलेली दुनिया शाबूत राहिली तशीच, मला कायमची छळण्यासाठी.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही अजून अविवाहित आहात? तर
1: दुर्दैवानं तुमच्या नकारानं खचलो तो पुन्हा उभाच नाही राहू शकलो. मी समजू शकतो की हे सगळं ऐकताना तुम्हाला काय वाटत असेल.
0: मिस्टर कर्णिक, तुमची एवढी हिम्मत झालीच कशी? अहो, एकदा नकार दिल्यानंतर पुन्हा मला मागणी घालायला तुम्ही इथे येण्याची हिम्मत केलीच कशी?
1: मिसेस राजे,
0: शट अप नाउ. मी तुम्हाला पूर्ण बोलण्याची संधी दिली आहे आणि आता मी काय सांगते ते तुम्हाला ऐकायचं आहे, समजलं? कर्णिक, तुम्ही आलेल्या स्थळाचा प्रथम विचार करायला हवा होता, त्याही अगोदर स्वतःच्या कुवतीचा, लायकीचा विचार करायला हवा होता. तुमच्यापाशी काय होतं हो? रूप नाही, पोझिशन नाही, तुमच्यात असं काय होतं की मी तुम्हाला होकार द्यावा? आणि मग मी नकार दिल्यानंतर एवढं उद्ध्वस्त होणं, खचणं कशासाठी, कुणासाठी? मला तर कोणीच कशाची कल्पना दिली नव्हती. त्या अण्णा गुप्तेच्या शब्दात नाणं अडकले म्हणून पाहण्याचा कार्यक्रम तरी करावा लागला. ओ नो.

0: मिसेस राजे, तुम्ही दुखावला गेला असाल तर मी तुमची क्षमा मागतो.
1: मागू नका आणि ती मिळणारही नाही माझ्याकडून. तुम्ही आत्ताच्या आता माझ्या घरातून निघून जा. ते प्रेझेंटही घेऊन जा जाताना.
2: मी जाणारच आहे,
0: पण आलोच आहे तर जे मनात ठरवून आलोय ते सांगूनच जावं असं वाटतंय.
1: आणखी काय सांगायचंय तुम्हाला?
0: पुन्हा कधी सांगायला मिळेल न मिळेल, मिसेस राजे मी हे जे प्रपोजल मांडलंय ते संपूर्ण जाणीवेनं जबाबदारीनं, अर्थात प्रपोजल स्वीकारण्याविषयी माझा यत्किंचितही आग्रह नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. लग्नानंतर सोनूला मी माझा मुलगा म्हणून वाढवेन, त्याला पित्याचं प्रेम देईन.
1: कारणिक, सोनू माझा आणि शशांकचा मुलगा आहे, तो आमच्या दोघांचा म्हणूनच वाढेल, समजलं? दुसऱ्या कुणाचाही नाही. आणि समजत नसेल तर समजून घे. कर्णिक, आपली लायकी ओळखायला शिक. अरे खरं तर मी तुला नकार दिला तेव्हाच तुला ती समजायला पाहिजे होती. तू शशांकची आणि तुझी तुलना करून पाहिलीस? पाहिली असतीस तर तुला तुझ्या तुझ्या ह्या निर्णयाची शरम वाटली असती. आणि तू माझ्या नकारानंतर लग्नाचा विचार केला नाहीस हे कशावरून खरं मानायचं मी? आणि हे जर खरं असेल तर तुझी ही निर्लज्ज तीव्र इच्छा म्हणूनच माझा शशांक काळा नोडून नेला असेल, माझा संसार त्याचमुळे उद्ध्वस्त झाला असेल. Now you get out, get lost. चालता होई तो नीच. Oh no, शशांक.
0: मिसेस राजे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुमचा काहीतरी भयंकर गैरसमज होतोय.
1: कर्णिक, मी तुला जायला सांगितलंय, माझा माझ्या भावनेवर ताबा आहे तोपर्यंत चालता इथून.
0: मिसेस राजे, तुम्ही पूर्ण विचार करून निर्णय देताय असं मी समजतो.
1: मूर्ख माणसं, माझ्या सहन शक्तीचा अंत पाहू नकोस. Get out at once. Get out at once. आणि हेही घेऊन जा. माझ्या सोनूवर त्याची सावली सुद्धा पडायला नको. जा जा.
0: मॅडम, आपल्या भावना जपण्याच्या भरात तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा विचार केलेला नाही, अर्थात तुम्हाला दोष देत नाही मी, परिस्थितीच विचित्र आहे.
1: फॉर गॉड्स सेक कर्णिक, घरात या क्षणी चार नोकर माणसं असती तर धक्के मारून बाहेर काढलं असतं मी.
0: फरक नसता पडला, तसा मी इथे आलो तोही त्याच पद्धतीनं. एनिवे, या सगळ्यामुळे तुम्हाला असह्य त्रास झाला याच दुःख मला जास्त आहे, पण एक गोष्ट आयुष्यभर मला आणि तुम्हालाही छळत राहील की तुम्ही माझं म्हणणं तरी निदान समजून घ्यायला पाहिजे होत. निघतोय मी.

0: हेलो
1: हेलो, वैभव भाई कहाँ?
0: नहीं है
1: कौन? रखमा?
0: हाँ, मी देवी बोलती है।
1: अच्छा, दोघे बाहेर गेलेत का? ठीक आहे, सोनूला बोलवतेस का जरा? खेळायला गेला आहे? हाक मार ना जरा।
0: हाँ
1: हॅलो बेटा, सोनू। हॅलो राजा, मम्मी बोलते रे। होय रे बाळा, ए फोन ठेवल्यावर जा की खेळायला, मम्मीशी नाही बोलणार? बरं बरं बरं, उद्या तुला आणायला येते मी। हा उद्या नको, परवा? बरं बरं बरं बरं, मग मी रविवारी तुला न्यायला येते। हां, सकाळी येईन। मामा मामीला सांग। हां, खेळायला जातोस? हो जा जा जा, खेळायला जा, मी रविवारी येते। हां, येताना तुझ्यासाठी एक मस्त खेळणं आणते, आपण बरोबर घे।

0: तुला आवडेल तेच घ्यायचं. बरं बरं, हां नक्की नक्की, ठेवू फोन. अच्छा छोनू, बाय. अर्चना, तू, तुला भेटावं असं मनापासून वाटत होतं ग. काल आणि आज तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता मी, पण तू आली नाहीस असं कळलं.
1: थोडं काम निघालं होतं ग. सासूबाईंनाही बरं नव्हतं. बट सोनू कुठे आहे ग?
0: मामाकडे गेलाय, उद्या येईल. अर्चना कॉफी ठेव तुझ्यासाठी.
1: नको ग, नको, काहीच नको. अगं मी घरूनच येते आत्ता. तू बोल, कशी आहेस? बऱ्याच दिवसांनी भेटतोय नाही आपण.
0: बऱ्याच दिवसांनी आणि अगदी योग्य वेळी.
1: देवी, तू गंभीर दिसतेस. काय झालं ग?
0: नाही, खर तर त्यासाठीच मी तुला 2 दिवस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते. अर्चना, परवा संध्याकाळी इथे केशव कर्णिक नावाचा गृहस्थ येऊन गेला.
1: केशव कर्णिक?
0: नाही नाही, तुला माहीत असायचं कारणच नाही. प्रथम माझी देखील ओळख पटली नव्हती. मी गिरगावात असताना कधीतरी आमच्याकडे आला होता म्हणे.
1: अच्छा, म्हणजे खूप अगोदरपासूनची ओळख.
0: छे ग, ओळख वगैरे काही नाही, त्याचं स्थळ मला सांगून आलं होतं. ऑफकोर्स नकार मीच दिला होता.
1: का?
0: होकार देण्यासारखं काहीच नव्हतं त्याच्यात, म्हणून ना रूप ना स्टेटस, कशासाठी होकार द्यायचा होता मी.
1: ठीक आहे ग, पण ते गृहस्थ येऊन गेले म्हणून एवढा का त्रागा?
0: तो गेला नाही अर्चना, मी त्याला जवळजवळ हक्कलला म्हण.
1: देवी, एवढं काय झालं ग?
0: त्याने माझ्यासमोर लग्नाचं बेशरम प्रपोजल पुन्हा मांडलं.
1: अच्छा, पण मला त्यात तसं काही गैर
0: नाही. अर्चना, तुला तो कोण हे अजून संपूर्णपणे माहिती नाहीये म्हणून तू असं म्हणतेस. आमच्या चाळीतल्या त्या अण्णांनी पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. त्या कर्णिकला म्हणे मला अजून विसरता येत नाही. माझा राग माझ्या ताब्यात नाही राहिला.
1: स्पष्टपणे नकार कळवलास देवी.
0: मग मी काय करायला हवं होतं अर्चना?
1: नाही, फक्त विचारते ग. तुझ्या नकाराबद्दल काहीच म्हणायचं नाही मला.
0: मला कळत नाही की त्याची एवढी हिंमत झालीच कशी. एवढा निर्लज्जपणा कुठून येतो ग माणसांच्यात? कशावरून ग तो माझ्यामुळे लग्नाचा राहिला? आणि कोण होकार देईल अशा सामान्य माणसाला? शी, इतक्या वर्षानंतर सुद्धा एवढा हव्यास.
1: देवी, त्याच्या प्रपोजलवर एवढी रिॲक्ट झालीस?
0: रिॲक्ट? अगं, घरात जर नोकर माणसं असती ना तर त्यांच्याकडून धक्के मारून घालवून दिलं असतं. खरंच सांगते अर्चना, कदाचित त्याच्या ह्या हव्यासापायीच माझा शशांक माझ्यापासून दूर गेला असेल.
1: देवी,
0: खरं सांगते, माझे शब्द माझ्या ताब्यात नाही राहिले त्यावेळी. अर्चना, तू काहीच बोलत नाहीयेस.
1: देवी, तुझा नकार हा सर्वस्वी तुझाच प्रश्न आहे, त्यावर मला मत प्रदर्शित करायचं नाहीये. पण बाकी तू सारं म्हणशील तर बरंच काही ठामपणे मी बोलू शकते.
0: अर्चना, तू कर्णिकची बाजू घेऊन बोलल्यासारखं बोलतेस.
1: बाजू घेण्याचा प्रश्नच नाहीये ग, पण त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घ्यायला तरी तुझी हरकत नसायला हवी होती. देवी, आता मी काय सांगते ते ऐक. आणि माझी तुला विनंती आहे की लगेचच कुठलाही निष्कर्ष काढू नकोस प्लीज. देवी, कर्णिक आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, समोरच्याच फ्लॅटमध्ये. वर्षापूर्वीच आलेत ते राहायला. आणि ही गोष्ट खरीच की ते अजूनपर्यंत अविवाहित आहेत. मला त्यांच्या लग्न न करण्याच्या निश्चयाचं कोडं होतं. मी त्यांना तसं कधी विचारलं नाही, पण एकदा मी आणि हे त्यांच्याकडे गेलो होतो. बोलता बोलता तुझा विषय निघाला आणि ते कोडं सुटलं. तुझं नाव ऐकताच ते गप्प झाले. आम्हाला ते विचित्र वाटलं ग. मग आम्ही आग्रहच धरला आणि त्यांनी तुला बघणं, तुझा नकार सारं सांगितलं. एक सांगते देवी, ते तुला अजून विसरू शकलेले नाहीत ग. त्यांचा स्वरच सांगत होता.
0: निलाजरा स्वर तरी कुठे खोटं बोलतो?
1: नाही देवी नाही, माणूस एकदम सज्जन आहेत. यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली, त्यांच्या मागेही त्यांचा स्टाफ त्यांच्याविषयी चांगलं बोलत होता. डेप्युटी मॅनेजरची पोस्ट होती त्यांची, म्हणजे आहे. मग म्हणून एक दिवस आम्ही त्यांच्याजवळच तुझा विषय काढला.
0: म्हणजे अर्चना तू?
1: हो तू हो ग. आणि त्यांनी तुला विचारलं, ही जर तुला चूक वाटत असेल तर त्याचा सारा दोष आमच्याकडे येतो. आम्हीच त्यांना भरीस घातलं.
0: अर्चना पण तुला?
1: ते पुन्हा पुन्हा म्हणत होते ग, गैरसमज होईल, मला पुन्हा नकार नाही घ्यायचा. मग मीच त्यांची समजूत घातली.
0: पण अर्चना, मला समजतच नाही की तू तू ह्यामध्ये एवढा इंटरेस्ट का घेतलास. मी तुझ्यापाशी कधीतरी पुनर्विवाहाविषयी बोलले कधी?
1: म्हणून मी माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या भल्याचा विचार करू नये देवी, असं आहे का? आणि का तू पुनर्विवाहाचा विचार करू नयेस? अगं, सोनू मोठा होईल, लग्न करेल, मग तुला कोण बघेल ग? तुला कोणाची साथ असेल देवी?
0: नाही अर्चना, मी शशांकला नाही विसरू शकत ग.
1: देवी, शशांकच्या आठवणी आज तुझ्यासोबत आहेत, पण आठवणीने किती आणि कशी साथ द्यायची ग? कित्येक उदाहरण आहेत. तू समजूतदार आहेस, सुशिक्षित आहेस, का तू वाढत्या वयाचा आणि व्यापाचा विचार करत नाहीयेस? मला ठामपणे वाटते की तू एकदा स्वस्थपणे बसून विचार करावास, निदान पुनर्विवाहाविषयी तरी.
0: पण शशांकच्या तुलनेत
1: देवी, मला इथे कुणाची तुलना करायची नाहीये ग. कर्णिके पुढे शिकले, मोठ्या पोस्टवर गेले, चांगली पोझिशन मिळवली. मी काही त्यांची मध्यस्थी करत नाहीये, पण तू त्यांना ज्याप्रमाणे वागवलंस, ज्या पद्धतीने नकार दिलास, त्याबद्दल माझा आक्षेप आहे आणि तो राहणार आहे.
0: पण तू सरळ सरळ येऊन विचारतो म्हणजे काय?
1: त्यात काय गैर आहे ग? त्याने सभ्य माणसासारखं प्रपोजल मांडलं ना, मग तूही सभ्यपणाने नकार देऊ शकली असतीस. आणि तुलनेचं म्हणशील तर जो तो आपल्या जागी असतो ग, तू शशांकच्या तुलनेत दुसऱ्यांना कमी लेखणं योग्यच होणार नाही. कर्णिकांनी तुझ्यावर एकतर्फी का होईना पण प्रामाणिक प्रेम केलं, आणि ते त्यांनी स्वतःशीच जपलं, बोभाटा नाही केला. आणि रूपाविषयी म्हणशील तर आयुष्याच्या जोडीदाराचा विचार करताना मनाची कुरूपता आणि सुरूपता महत्वाची असावी असं नाही वाटत तुला? मी शशांकविषयी काही म्हणत नाही आहे ग, पण त्याच्याशी इतरांची तुलना करून तू दुसऱ्यांवर अन्याय करू नयेस असं मला मनापासून वाटतं. देवी, गप्प का? विचारात पडलीस?
0: अर्चना, एक विचारू? प्लीज, मला तुझं अगदी स्पष्ट उत्तर हवंय. अर्चना, तू जर माझ्या जागी असतीस, लक्षात घे, माझ्या जागी ह्या परिस्थितीत, तर तू ह्या प्रपोजलचा काय विचार केला असतास?
1: देवी, रवींद्राची शपथ घेऊन सांगते ग, नक्कीच विचार केला असता.
0: अर्चना, अर्चना, तू खरंच सांगतेस?
1: अगदी खरं ग.
0: तू तू होकार अर्थी विचार केला असतास अर्चना?
1: हो, निदान नवऱ्याची शपथ घेऊन तरी खोटं बोलणार नाही, यावर विश्वास ठेवावास तू.
0: मला गोंधळल्यासारखं झालंय अर्चना.
1: सावकाश घे देवी, शांत बैस, आजच विचार करायला हवा असं काही नाही ग. 8 दिवस घे, महिना घे, वर्ष घे, पण एकदा प्रॅक्टिकल साईडने विचार कर. मला वाटत होतं की तू जमेच्या बाजू विचारात घेऊन काय तू निर्णय घेतला असतास. जाऊ दे, झाल्या गोष्टी विसरायच्या असतात ग. कर्णिकांचं प्रपोजल विचारात घेऊच नकोस, पण पुन्हा लग्नाचा विचार मात्र करायला हवाच. म्हातारपणी खरी सोबत नवऱ्याचीच असते.
0: पुन्हा हे सगळं शांतपणे मांडायलाच हवं. मी विचार करीन, म्हणजे करायलाच हवा असं दिसतंय.
1: खरंच कर. कर्णिकांचं प्रपोजल वगळून विचार कर.
0: काय वगळायचं आणि काय सोडायचं मला काहीच कळत नाहीये. मला या क्षणी एवढंच कळतंय की मी कर्णिकांशी अतिशय चुकीचं वागली आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय. अर्चना, मी उद्या संध्याकाळी येते कर्णिकांची क्षमा मागायला.
1: नको नको. नाही म्हणजे मी त्यांची तुझ्या वतीने क्षमा मागितली आहे ग.
0: कमाल करतेस अर्चना. चूक मी केली आणि माफी तू मागणार? नाही, मी उद्या येतेच आहे.
1: नको नको ग. अशा परिस्थितीत तू तिथे येता कामा नाही.
0: अशा परिस्थितीत म्हणजे? जोवर मी स्वतः जाऊन त्यांची क्षमा मागत नाही तोवर मला चैन नाही पडणार.
1: नाही ग, तुझ्याविषयी त्यांच्या मनात राग नव्हता म्हणजे नाही आहे.
0: नव्हता? नाही आहे. अर्चना, तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयस, होय ना?
1: देवी, तुला एकदा सांगितलं ना काही नाही आहे म्हणून, माझ्यावर विश्वास नाही का तुझा?
0: अर्चना प्लीज, काय झालंय ते सांग. प्लीज सांग अर्चना, काय झालंय? बोल अर्चना, मला माझी ऐकायची तयारी आहे अर्चना, प्लीज.
1: परवा रात्री तुझ्याकडून ते आले तेव्हा आम्ही त्यांचीच वाट पाहत बसलो होतो. ते गप्प गप्पच होते. मला वाटत होतं तेच झालं एवढंच बोलले. ते काही समजून घेण्याच्या मनस्थितीतही नव्हते ग, म्हणून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच बातमी कळली की कर्णिकांनी झोपेच्या गोळ्या खाऊन.
0: अर्चना, अर्चना.
1: होते बयानी.
0: ओ गॉड.
1: चिठ्ठी होती की कोणावर माझा राग नाहीये म्हणून.
0: नाही नाही नाही मिस्टर कर्णिक. ओ गॉड, चुकलं का? समजून घेऊ शकले नाही का? ओ गॉड अर्चना.

0: आत्ताच आपण पुन्हा एकदा हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते निखिल मोंडकर. यातील सहभागी कलाकार विद्या भुते, कांचन प्रकाश संगीत आणि अजित केळकर. सादरकर्त्या नेत्रा कर्णिक आणि कांचन प्रकाश संगीत.
1: हे नभोनाट्य आपण ऐकलं AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता ऐकूया हिंदी कार्यक्रम विविधा.

0: विविध हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनी

0: निवर जगभर बलसागर भारत होवो।
1: दोन हजार सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
2: गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत।

शोभा जोशी, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं बाळा जोजोरे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती आणि संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

सून असावी अशी या चित्रपटातलं श्रीकांत नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रझिया परकार यांच्या गीताला संगीत दिलं होतं नथू चवाथे आणि उदय कामत यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात.
1: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
2: सरसलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
1: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
2: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण.
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
2: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
2: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
2: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
3: नमस्कार मित्रांनो, कार्यक्रमात मी प्रतिभा मोरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूयात एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, वय वादळ विजांचं या आपल्या सर्वांच्या आवडत्या संवादमालेत आज आपण ऐकणार आहोत तरुणाई आणि विकासाच्या संधी या विषयावर प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी चैताली कांबळे आणि विठ्ठल चोरमले यांच्याशी मारलेल्या गप्पा. आज आपण कार्यक्रमाचा भाग 10 ऐकणार आहोत. चला तर ऐकूयात वय वादळ विजांचं.
1: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात वय वादळ विजांचं. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर आहेत आपले आवडते लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे. सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते की आता आम्ही घरी वगैरे जातो ना, आमच्या गावागावावरून फोन येतात की तुमचा प्रोग्राम आम्ही ऐकतो आणि खूप सुंदर आहे. आणि प्रवीण सर खास तुमच्यासाठी मला सर्वजण मेसेज देतात, संदेश देतात की असं असं सांग त्यांना, असं असं विचार. खूप मजा येते सर ह्या सर्व गोष्टींची.
2: धन्यवाद.
1: आणि सर आणखी एक सांगायचं आहे की आताच ना विठ्ठल मला सांगत होता की त्याचा आते भाऊ आहे ना, त्याला दुबईत नोकरी लागली होती.
2: बरं.
1: पण दूरची म्हणून सोडून दिलं. आणि माझी सुद्धा चुलत बहीण आहे, तिने दूरचं स्थळ होतं म्हणून ते नकारलं.
2: बरं.
1: मग सर सगळीच गोष्ट आपल्या घराजवळच हवी आहे का?
2: खरं म्हणजे माहितीये का की एक मनोवृत्ती असते. आज जग इतकं जवळ आलंय, पण जवळ आलेले जग सुद्धा आपण आपल्या पायाने दूर लोटतो आणि मग आपलं जग अतिशय खुजं करून टाकतो.
1: हो सर.
2: तर मला तुझ्या बोलण्यातून एक छान सूत्राच्या गप्पानं मिळालं. वय वादळ विजांची जी आपली मैफल आहे ना, विठ्ठल आणि चैताली, तुम्हा दोघांच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या लाखो तरुण तरुणांशी गप्पा मारतो, तुला माहितीये.
1: हो सर.
2: आणि आता तुम्हाला फार छान दाद दिलीस की गावांतून आणि आतल्या तालुक्यांतून पण फोन येतात. मलाही अगदी चिपळूण, रत्नागिरी, नंतर तिथून जालना, किती लांब लांबून ऐकतात ना.

0: आपला उत्साह वाढतो
1: वाढतो.
0: कुणीतरी आपली मैफल ऐकतंय, नंतर मला ज्येष्ठ नागरिकांचे फोन येतात, ते म्हणतात की वय वादळ विजांचं जरी आमचं निघून गेलेलं असलं तरी पण आम्ही प्रेमाने ऐकतो. मला मुद्दामून सांगा असं वाटतं, वसईचे आमचे एक ज्येष्ठ वाचक नाही आहेत, दादा पाठक म्हणून आहेत, जवळजवळ 85-90 वय त्यांचं आहे आणि भाषेच्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलेलं होतं. तर त्या दादा पाठकांचे मला फोन आले की प्रवीण, माझं जरी वय निघून गेलेलं असलं तरी आमच्या नातवंडाने आणि पतवंडांनी हा कार्यक्रम तो ऐकला पाहिजे असं मला वाटतं. नंतर कर्जतची एक तरुण मुलगी तुमच्यासारखी सायली रणदिवे आणि सोहम रणदिवे तिचा भाऊ, या दोघांचे मला फोन येतात की अनेकदा मनाला आलेली जी निराशा आहे ती निराशा ही आमची निघून जाते आणि या मैफलीमध्ये आम्ही सहभागी होतो. तर मला वाटतं की ही जी सगळी मंडळी आहेत, पत्राने कळवत आहेत, फोनने कळवत आहेत, ही सगळी आपली मैफल अशी छान रंगते
1: हो.
0: आणि पहिलंच कुतूहल तू आता छेडलंयस ते म्हणजे कुणाला तरी एक परदेशात नोकरी मिळते
1: हो.
0: तो दूर लुटतो, तुझा काहीतरी भाऊ बहीण तो, तर त्याला माझा निरोप दे की कुणाचा कर्मयोग, कुणाचं कर्मवैभव, कुणाच्या कामाला कुठल्या भूमीत यश येणार आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याच जवळ जर आपण जर राहायचं ठरवलं तर असं होऊ शकतं उद्या सकाळ की समजा तो दुबई म्हणा किंवा अमेरिका ऑस्ट्रेलिया कुठेही जरी तो कामाला गेला, प्रचंड त्याला यश मिळेल, वैभव मिळेल आणि ते वैभव मिळून पुन्हा तो मातृभूमीची सेवा करायला भारतामध्ये परतू शकेल. पण तो जर इथेच राहून इथेच मी काहीतरी करेन आणि जर त्याला नाही मिळालं तर इथे मात्र एका बेकाराची भर आणखीनच होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट चुकीची आहे. किंवा तुझी कोण आते बहीण का मावस बहीण, चुलत बहीण, तर तिला स्थळ आले दूरचं आणि ती दूरचं स्थळ म्हणून नाकारते. तिला माझा एक निरोप सांग मुद्दा म्हणून की काय ग, समजा म्हणजे तू कुठल्या गावची आहे, कुठल्या मुंबईची आहे, कुठली ती
1: मुंबईचीच आहे.
0: समजा मुंबईचं स्थळ तिला मिळालं, बघा माझा काय निरोप सांग, मुंबई अगदी तिला दादरचं स्थळ मिळालं छान, अगदी बँकेत नवरा आहे किंवा आणखीन कुठल्या चांगल्या ठिकाणी आयटी क्षेत्रात कुठे आहे तिला मिळाला, आनंद वाटला की दादरला मी राहते वाशीला, मला दादरचा नवरा मिळाला. पण लग्न झालं आणि 6 महिन्यांनी त्या मुलाची बदली, त्याच्या बँकेची शाखा समजा जर त्याची बंगलोरला आहे तर ती त्याला म्हणेल का की असं करतो तू एकटाच जा मी इथेच राहीन, नाही होत. त्यामुळे असं नसतं. या वयातलं, तुमच्या वयातलं हे एक गोड वेडे पण असतं की आई जवळ पाहिजे, बाबा जवळ पाहिजेत. पण पक्षी ज्याप्रमाणे देशोदेशी उडत उडत येतात, सायबेरियातून काही पक्षी येतात इथे, आम्ही सायबेरियातच राहू असं जर म्हटलं तर तिथल्या थंडीमध्ये ते काकडून मरून जातील.
1: हो सर,
0: ते येतात भारतात इथल्या उभेत, अन्न पाणी खातात आणि त्यांचा ऋतू पुन्हा योग्य सुरू झाला की पुन्हा ते त्यांच्या गावाला परत जातात. बरोबर आहे ना, आता पटते का तुम्हाला?
1: हो सर पटते.
0: तस तुम्हालाही मी सांगू इच्छितो की एखादी संधी जर आपल्याला मिळत असेल तर ती संधी तुम्ही केवळ घर दूर आहे, माणूस दूर आहे किंवा कुठे लग्नाचा योग असेल तर ती व्यक्ती दूर आहे एवढ्याच कारणासाठी कृपया ती लोटू नका. याचं कारण ज्याप्रमाणे आपलं आयुष्य असतं त्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या भूमीमध्ये विकसित होणार आहोत हे आपल्याला आत्ता सांगता येत नाही. अतिशय दुर्दैवानी कर्मदरिद्रीपणानी चांगली संधी केवळ ती दूरच्या गावाला आहे म्हणून नाकारणं हे मला चुकीचं वाटतं. विठ्ठल तुला काही बोलायचं वाटतं?
2: सर मी नक्की सांगेन माझ्या आते भावाला.
1: ती तर वाटच बघतीये सर की तुम्ही तिला काय सजेशन देताय.
0: पण हे सांगितल्यानंतर लग्न जेव्हा जमेल
1: तुम्हाला
2: सर आज आपण बघतो की अनेक लोक पडेल ती कामं करतात पण काही लोक असे पण आहेत, म्हणजे तरुण लोक काही असे पण आहेत की ज्यांच्या भरपूर चॉईसेस असतात की बाबा मी हे करणार, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, माझा अहंकार आडवा येतो. म्हणजे आमचा जो आत्मविश्वास झालेला असतो ना तो कदाचित फाजीलही म्हणता येईल असा झालेला असतो. मग अशा लोकांना सर तुम्ही काय सांगाल?
0: खरं म्हणजे काय माहितीये का की हा पण आपल्या आयुष्यातल्या संधी शोधातलाच एक भाग आहे. एक मला छोटीशी तुम्हाला आठवण सांगायची वाटते. भारतामधला अतिशय थोर नट आणि तितकाच थोर दिग्दर्शक, ते नाव तुम्ही सांगितलं तुम्हाला हा, आणि ते नाव म्हणजे राज कपूर.
1: अच्छा,
0: राज कपूर आरके
1: आरके
0: की ज्यांनी एकाहून एक उत्कृष्ट आणि हिट चित्रपट दिले. तुम्हाला सांगतो पृथ्वीराज कपूर हे त्यांचे वडील
1: होते
0: आणि पृथ्वीराज कपूर एवढे मोठे नट कलावंत असताना ते राजला सहजगत्या काही गोष्टी देऊ शकले असते, लगेच चित्रपटात संधी देऊ शकले असते. परंतु राजनी असं सांगितलं की माझ्या वडिलांनी मला रेडीमेड काही दिलं नाही, आयतं काही दिलं नाही म्हणून मी आरके होऊ शकलो. म्हणजे काय केलं, पृथ्वीराज कपूर अक्षरशः त्याला म्हणजे राजला डोक्यावर सिनेमाची रीळ, ते रिळांचे पेटारे पेटारे 8-10 मैल, आता किलोमीटर म्हणतो आपण, असे चालत न्यायला लावायचे. मुद्दाम नव्हे, ती गरज होती, न्यायला लावायची. त्याच्यातून त्यांचा हे पण काम मी केलं पाहिजे हा विश्वास जागा झाला. नंतर काही वर्षांनी कुठल्या तरी एका मोठ्या सेटवर जेव्हा राज यशस्वी झाले होते, तेव्हा एक परदेशी दिग्दर्शक राजना भेटायला आले आरकेच्या सेटवर. चेंबूरला फार मोठा स्टुडिओ आहे, आरके स्टुडिओ पाहिलंय का. तर त्या स्टुडिओमध्ये आरकेला भेटायला ते परदेशी दिग्दर्शक आले अमेरिकेचे. राज कुठेच दिसेना, राज कपूर कुठेच दिसेना, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. आणि नंतर सगळ्यांनी सांगितलं, ते बघा त्या एका छोट्याशा अशा माळ्यावर काळोखात अनेक फळ्यांच्या मध्ये झोपले होते लहान मुलासारखे त्या धुळीमध्ये. आणि ते म्हणाले, काल रात्री 18 तास, रात्री आणि दिवस 18 तास हा माणूस काम करत होता, सेट लावत होता, खिळे हातोड्याने घेऊन हे सगळं उभारत होता. आणि आता दमून ते कसे झोपलेत बघा लहान मुलासारखे. त्या परदेशी दिग्दर्शकाच्या डोळ्यातही पाणी आलं. एवढा मोठा विश्वामध्ये माहिती असलेला एक मोठा दिग्दर्शक, एक नट, कुठलंही काम करायला तो संकोचत नव्हता. आता मला वाटतं याच्यातून विठ्ठल आणि चैताली तुम्हा दोघांनाही गोष्ट कळली असेल, कुठलंही काम करण्याचा संकोच वाटायला नको आहे. आता पुष्कळला मी बाहेरगावी जातो, परदेशात कार्यक्रमाला जातो, माझ्या पुस्तकांची बॅग माझ्या जवळ असते, तेव्हा कुणीच मला सहकारी पण काही वेळा नसतो. अशा वेळेला ती 40-50 किलोची ती पुस्तकांची बॅग ही मीच खांद्यावर घेतो. कोणतरी मला ओळखीचं म्हणतं की दवडे सर तुम्ही स्वतः घेताय. म्हटलं हो, मी जर पुस्तकं लिहिलेत तर मला खांद्यावर गेला काही संकोच आहे का? नाही. कुठलंही काम करायला चैताली आणि विठ्ठल लाजू नये. मग कुठलं काम करायला लाजावं की जे काम हे नष्ट करणारं, दुष्ट, वाईट, खालच्या दर्जाचं, समाजाचा विघात करणारं आहे, असंच काम करायला फक्त लाजावं. पण स्वतःचा आणि राष्ट्राचा, समाजाचा विकास करायला कुठलंही काम करायला लाजू नये.
1: सर, आमचा काही वेळ आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फिरण्यामध्ये वगैरे घालवतो, आणि ज्या स्पर्धा परीक्षा, आता आपण सीईटी एंट्रन्स एक्झाम वगैरे बोलतो, तर त्या परीक्षांना तितकं महत्त्व देत नाही. काही वेळेस असं होतं, कारण 11वी 12वीच्या परीक्षा झाल्याच्या नंतर या परीक्षांना इतकं महत्त्व दिलं जात नाही. मग या परीक्षा ही कितपत योग्य आणि कितपत मोठी संधी असू शकते आमच्या आयुष्यासाठी?
0: खूपच मोठी आहे. याचं कारण, स्पर्धा परीक्षा काय शिकवतात? स्पर्धा परीक्षा आपल्याला पुढे जायला तर शिकवतातच, पण त्याबरोबर अपयश पण स्वीकारायला शिकवतात. सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला उत्तुंग यश मिळेलच असं नाही. अनेकदा चैताली, आपला जो एक गैरसमज असतो, एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो, हे काय मी सहज करीन, हे काय मला सहज जमेन, एवढं कशाला होमवर्क करायचं असं वाटतं. आणि मग आपल्याला कळतं की साधी वाटणारी आपल्या बरोबरची एखादी मुलगी, एखादा साधा वाटणारा, चेहऱ्यावर ज्याच्या शांतता आहे, अशा तऱ्हेचा एखादा मुलगा सुद्धा काहीतरी अफाट अभ्यास करून आलाय आणि जिद्दीने तो पुढे चाललाय. अनेकदा तर असं होतं की आपल्याच मित्राला तो केबिन मध्ये बॉस म्हणून बसल्यावर मॅ कमिंग सर असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. हे सगळं होऊ शकतं. हे सगळं आपल्याला स्पर्धा परीक्षा शिकवतात. म्हणून खूपच गरज आहे त्याची. आणि त्याच्यामुळे त्यातलं जर अपयश येते, काही कायम दुःखी राहायचं कारण नाही ना. प्रत्येक क्षण स्पर्धा आहे. आज आपण बोलतो आहोत, आपणही प्रयत्न करतो की आपलं बोलणं कालच्या पेक्षा आज चांगलं झालं पाहिजे, आजच्या पेक्षा उद्या आपलं चांगलं झालं पाहिजे. हे काय आहे? म्हणजे आपण कुणाशी स्पर्धा केली? आपण आपल्याशी स्पर्धा केली.
1: हो सर,
0: हो ना. आता मी इतके गीत लिहितो, इतके कार्यक्रम मी करतो, मला काही जण विचारतात की प्रवीणजी, आता इतके तुम्ही शेकडो कार्यक्रम करता, मग तुम्हाला आता स्टेजची भीती वाटत नाही का? तुम्ही काही होमवर्क करता की नाही, गृहपाठ करता की नाही? मी त्यांना सांगतो की मी कितीही जरी हजारो व्याख्यानं दिली असली तरी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं नवं टिपण असतं. याचं कारण काय? कधीही व्यासपीठाला, कधी मायक्रोफोनला, कधी श्रोत्यांना गृहीत धरू नये. आणि त्यामुळे सतत तुम्ही अलर्ट, सावधच राहायला पाहिजे. आणि त्यामुळे खरं सांगतो की आज जवळजवळ 30 वर्ष मी लेखन करतोय. आत्मस्तुती करत असेल तर मी क्षमा करा, 30 वर्ष मी लेखन करतोय, कार्यक्रम करतोय. आजही किती दमलेलो मी असलो आणि मला एखादं काम आलं, मला निमंत्रण आलं एखादं, तर मी ते टुणकन उडी मारून पुन्हा संधीच्या घोड्यावर मी स्वार होतो. आणि म्हणून लोक म्हणतात, दवडेनं काम दिलं की ते उत्तमच होणार. याचं कारण हे आहे की मला माहिती आहे आयुष्य मागे वळत नाही, त्यामुळे संधी कधीच सोडायची नाही.
1: हो सर.
2: सर आज आम्ही बघतो की आमच्यासारख्या अनेक मुलांचा असा गैरसमज असतो की फॅमिली बॅकग्राऊंड असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.
0: बरं,
2: जर एखाद्या क्षेत्रात जायचं असेल तर त्याला परफेक्ट फॅमिली बॅकग्राऊंडच पाहिजे. म्हणजे मला जर आता फिल्म इंडस्ट्रीत जायचं असेल तर माझं बहीण, माझे वडील, कोणतरी रायटर प्रोड्युसर काहीतरी पाहिजेत. तर मग अशा तरुणांनी मग संधी स्वीकारूच नाही का बाकीच्या?
0: तसं नाही आहे, पुष्कळदा आहे माहिती का, की जरी आपल्या मागे आपले आई वडील त्या क्षेत्रातले असले, दिग्गज जरी असले, तरी सुद्धा आपलं जगणं आपल्याला

0: त्यामुळे काय होऊ शकतं, स्टेज लवकर मिळू शकतं, संधी लवकर मिळू शकते, पण माईक सुरू झाल्यानंतर गाण्याचं काम, हिचं गाण्याचं काम आई करेल का?
1: नाही.
0: किंवा राजकीय एखादा नवा नेता आहे तर तो नवा नेता त्याचा चेहरा त्यालाच निर्माण केला पाहिजे. पुष्कळला काय होतं की आपल्याला जर पाठिंबा असेल घरातल्या लोकांचा, आपण दोन पावलं लवकर पुढे जातो, पण पुढे गेलो तरी त्यानंतरची वाटचाल जी आहे ती आपली आपल्यालाच करावी लागते. म्हणून आपल्याला जर कोणी पुढे नेणारा असेल वाईट काहीच नाहीये, पण एवढं मात्र लक्षात ठेवा त्यांचं कायम पुढे नेणं हे कायमच आपल्याला पुरणार नाहीये.
1: सर, काही वेळेस असं होतं की पदवीधर तरुण वगैरे असतात किंवा वकील वगैरे असतात, तर त्या लोकांना छोटी छोटी कामं करायला लाज वाटते. आता समजा एखादा उत्कृष्ट वकील आहे आणि त्याला छोटस ऍफिडेव्हिट करायला दिलं तर तो म्हणेल की मी कशाला करू, मी एवढा मोठा वकील आहे वगैरे वगैरे. तर मग सर, जर पदवी मिळाली तरी ह्या लहान गोष्टी न करणं हे योग्य आहे का?
0: मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलीच गोष्ट अगं लहान नसते, प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्या त्या ठिकाणी मोठी असते. आता तुम्ही मला सांगा की एखादं मोठं वाक्य असेल त्याच्यात पूर्णविराम, अनुस्वार, स्वल्पविराम हे दिसायला लहान असतात, पण त्या त्या ठिकाणी ते वाक्याचं महत्व वाढवतात की नाही, कुठे थांबायचं, कुठे सुरू करायचं हे ठरवतात की नाही, त्याप्रमाणेच येते. त्यामुळे पदवीचा आणि आपल्या कामाचा काही संबंधच नाहीये. फक्त एवढंच आहे की अनेकदा असं होतं की एखाद्या प्रतिष्ठित जागी पोहोचल्यानंतर चटकन एखादी गोष्ट खाली येऊन करता येत नाही, त्याला वेळ लागतो. मग अशा वेळेला थोडासा आपला अहंकार खुंटीला टांगून ठेवून आपण ते काम केलं पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे. पुष्कळदा असं होतं की एखादा उद्योगपती असेल आणि त्याच्या कारखान्याचा कचरा पडला असेल तर तो काही लगेच झाडू घेणार नाही, आणि ते बरोबर आहे कारण त्याच्या पदाला एकदम मानवणार नाही ते, पण ते काम तो करून घेऊ शकतो. पण तरीही कोणी मिळालाच नाही तरी जर सच्चा मनुष्य जो आहे तो तेही उचलू शकतो. त्यामुळे कमीपणा कशातच नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कमीपणा फक्त वाईट वागण्यात असतो.
2: सर, माझे पप्पा तर नेहमी सांगत असतात आणि अनेक जणांना त्यांची वडीलधारी मंडळी सांगत असतील की तारुण्यातली संधी जर चुकवली तर पुढे पश्चाताप कराल. मग या तारुण्यातल्या संधीला एवढं महत्व का देतात?
0: वा, तुझ्या पप्पांचे मी आधी आभार मानतो, कारण प्रत्येक पप्पांनी जर चैतालीचे मला वाटतं पप्पा सांगतच असतील या प्रकारे शब्द वेगळे असतील वेगळ्या प्रकारे, आणि मग ते सांगत असतील अनेकदा ही संधी सोडू नकोस, अमुक जा जा, आणि खात्री असते त्यांना की जिथे जाईल तिकडे तिला काहीतरी चांगलं ऐकायला चांगलं बघायला मिळेल हे वाटतच असतं. तेव्हा हे जे तुमचे पालक जे सांगतात किंवा मग आम्ही लेखक मंडळी जे सांगतो, तुमचे शिक्षक जे सांगतात, हे सगळ्यांच्या मधून त्यांना एकच सांगायचं असतं, तारुण्य हा आयुष्यातला वसंत ऋतू असतो. मी काय म्हणतोय पा, आणि तो असताना कळत नाही. ज्याप्रमाणे खिशामध्ये पैसे असताना त्याची किंमत नसते, आहेतच. आपल्या वॉटर बॅग मध्ये पाणी आहे, पाण्याची किंमत नाही. आपल्या नळाला पाणी येते, किंमत नाही. आपल्या अवतीभोवती हवा आहे, हवेची किंमत नाही, कळत नाही, कारण ती आहेच, पण ती नाहीशी झाली की कळत. तसं सगळ्यात आयुष्यातला वेगाने जाणारा कालखंड कुठला, मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला आणि वय वादळ विजांच्या मैफलीतल्या लक्षावधी मित्र मैत्रिणींना, सगळ्यात वेगाने जाणारा कालखंड कुठला आहे तर तारुण्य, तुमचं युथ, तुमचे युवावस्था. कारण काय असतं, शरीर बळकट असतं, काही खाल्लं की पचतं, किती धावलं तरी पाय दुखत नाही, आणि धुंदी असते, मस्ती असते, मला कोण अडवेल, सळसळणारं रक्त असतं बघ, विठ्ठलचं केवढं सळसळतंय. तर हे सगळं असतं आणि त्यामुळे जगाची पर्वा नसते. पण या सगळ्याचा उपयोग क्रिएटिव्ह, सर्जनशील, योग्य केला तरच त्याला अर्थ असतो. आणि त्यामुळे मी सांगेन की संधी सोडायची नसते, कारण नंतर काय होतं, नाही म्हटलं तरी वयाच्या कुरकुरी सुरू होतात. जिना दिसला की आम्ही काय करतो, लिफ्ट कुठे आहे हे शोधतो. तुम्ही काय करता, लिफ्ट नाही ना, चला धावत धावत, चला चला धावत. म्हणून तुम्ही गिर्यारोहण करता, उंच उंच शिखरावर जाता, आणि आम्ही काय बघतो की अरे त्या शिखरावर जायला एखादे हल्ली काय निघाले ते विजेचा पाळणा तो आहे ना, रायगडला जाताना आहे ना विजेचा पाळणा, इथून बसलं की ट्रंक तिकडे आपण जातो. परंतु तुम्ही तरुण काय म्हणता की बस आपण जाऊया धावत, आम्ही जाणार नाही त्या कुठल्या तरी भाडोतरी साधनाने. ही गंमत आहे, हे प्रतिकात्मक आहे, सिम्बॉलिक बोलतोय मी हे, की त्याप्रमाणे आयुष्यामध्ये सुराया ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही आत्ताच करू शकता. आत्ताच भरपूर वाचन,

0: आत्ताच भरपूर लेखन, आत्ताच भरपूर चिंतन, आत्ताच उत्तम प्रकृतीसाठी, पुढच्या कायमच्या उत्तम तब्येतीसाठी आत्ताच योगसाधना, ध्येयसाधना, चांगलं ऐकणं हे आत्ताच करू शकता, आत्ता नाही तर कधीच नाही. म्हणून तारुण्य निसटलं की एकच ताप येतो आणि त्याचं नाव पश्चाताप. म्हणून मित्रमैत्रिणींना मला सांगायचं आहे की आता या मैफलीचा हाच एक शुभेच्छा संदेश की कुठलीही संधी सोडू नका. अगदी पुढल्या गुरुवारी वय वादळ विजांचं मध्ये भेटण्याची संधी सुद्धा सोडायची नाही. नमस्कार,
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचं हा संवादात्मक कार्यक्रम ऐकलात. यात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, चैताली कांबळे आणि विठ्ठल चोरमले. आज आपण कार्यक्रमाचा भाग 10 ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. बरं.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर प्रधानमंत्र्यांनी आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडल्या. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परकीय भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी आत्तापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. सिद्धी कृष्णमूर्ती यांनी गायलेले राग मालवश्री, पूर्वकल्याणी आणि हमीर कल्याणी या रचना आदिताल, रूपकताल आणि कंड चापूतालात निबद्ध आहेत. त्यांना सात संगत आहे. व्हायोलिनवर वनमाला दीक्षित यांची, मृदंगमवर सतीश कृष्णमूर्ती यांची. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांनी गायलेले राग मालवश्री, पूर्वकल्याणी आणि हमीर कल्याणी.

0: आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
1: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो, त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाही. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः, आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली, आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे, म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये. आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठलाच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळतंय ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली, आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली 3ऱ्या परीक्षेला किंवा 4थ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विशारदपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ, आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार, तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं, आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते, मी शिकवतच होते मुलींना. तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली आहे त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
0: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे, ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो, शिकतच राहतो. डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध करणार आहे. म्हणजे ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरत

0: नाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे. आणि त्यात जर आपल्याला प्राविण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे.
1: खरं
0: त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
1: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते. आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला. की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगलं कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय, आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाही तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल, ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
0: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, तो साधनेचा उपासनेचा भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
1: म्हणजे ज्यावेळेस तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासामध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले, महिना झाला, नाही रियाज नाही होती, चालेल काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
0: साधना ती उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
1: अगदी खरं.
0: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास, करन्यास, देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
1: अगदी खरं.
0: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे, जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझे आई, वडील, आजी, आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेली आहे. आणि काय होतं, जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला, त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो, त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही, तर हे मी बघत गेले. आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे. दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं, दोन्ही कला ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं, बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही, तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला. आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्या, त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती. ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे. त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाही आहे तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं. त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले, पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठका नाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्यक्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
0: खूप छान. नाट्यक्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
1: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीमवर्क आहे सगळ्यात मोठं, टीमशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्समध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्यानंतर मला समजलं की नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदीमध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं, हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात. आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्हीमध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढं आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो आणि संस्कृत शिकले. 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभराचं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी म्हणून.
0: कारण ना त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे,
1: खूप जास्त.
0: बरोबर, छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तरच समोरच्या पर्यंत पोहोचू शकतो.
1: खरं
0: ऐश्वर्या, रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे, मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असं तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहिती आहे. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला, बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती एक गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
0: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ती आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणारे असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्राविण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
1: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ऍज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
0: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अशोक पत्की यांचं संगीत. सौभाग्य लाभले चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत.

गीतबहार या कार्यक्रमात आपण चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत आहोत. आता यानंतर ऐकूया मन्नाडे यांच्या स्वरात वरदक्षिणा चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत.

0: या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. 6:30 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून ICI वुमन्स T20 स्पर्धेतील सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे वर्णन रेडिओ सेट, DTH आणि DRM प्रसारित होईल. या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया बालदोस्तांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना. वर्गातले शिक्षक तर आता गप्प बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं, इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजूच शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा, फणस, करवंदाच्या पिवळ्या, केशरी, जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर, ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवत आहेत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणार.

तर दोस्तानो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जूनमधला तो वास परत ऑगस्टमध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तानो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागलीय, हो ना? तर असं नाही बर का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे. म्हटलं बघा बघा बघा तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला, मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हा पटकन छान पाऊस पडायला हवा, आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हा

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे. त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. 11 विकराळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले. लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं. मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं. फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ, अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली, ना कुटुंबाची. केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात. आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या, तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू.
प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरा पेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गम्मत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

न्यूज ऑन AIR ऍपवर आकाश। श्रोते हो, बालदोस्तांसाठी आपण कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत, निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची। आता यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच।

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त

0: मस्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
6: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
5: आणि लाइट बिलाचे.
6: आता 0 रुपये कसे देऊ?
5: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
6: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

0: बेकायदेशीरपणे केला जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या 2 भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार, आता नवीन झुमके
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन?
5: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
6: न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत.
7: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
8: नमस्कार, मी केतकी थत्ते.
7: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
9: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
7: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
9: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00.
7: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
9: दोन्ही वेळेला.
7: तर नक्की ऐका
9: अज्ञात मुंबई.
10: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आवश्यकता बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: दोन 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ॲपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्युईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, NFDC शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याच्या जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहेत, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर ह्या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेल्या आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी एक चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळं आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पाहावे सिनेमा. तर असं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDC आहेच पेडा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्ले इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर यांना इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ह्या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NMDC ने प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NMDC चं स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NMDC ने पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्याच्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर FIPRESCI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
0: श्रोते हो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत ह्या संपूर्ण ह्याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्ममेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या

0: संदर्भात एक AI हॅकाथॉन केलं होतं, तर त्याच धर्तीवरती या वर्षी पण आम्ही इथं मिफमध्ये एक AI फिल्म हॅकाथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा याचा नवीन मिळेल.
1: श्रोते हो, यंदाच्या मिफचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी मारगाव मिठ महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मिफ हा महोत्सवच फिक्शन आणि डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला, मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल, यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतो आहे आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत, जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो, त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेली आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य.

न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 14 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान. सादर करते आहेत रोशन जाधव. ऐकूया प्रतिभा देवधर यांचं कीर्तन.

कोणताही माणूस गुणामुळे गुणवान ठरतो, धनामुळे धनवान म्हणून ओळखला जातो, अचानक धनलाभ झाला तर नशीबवान समजला जातो, पण सात्विक दानानं श्रीमान होतो, दान दिल्यानं पुण्यवान ठरतो. म्हणूनच ज्ञानदास सांगतात की

जीवन असं पुण्यवान ठरण्यासाठी प्रत्येकानं कशा कशाचं दान करावं, प्रश्न किती मार्मिक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा समर्पक आणि विचारपूर्वक दिलंय. जे आपल्याजवळ असेल आणि ज्याच्यावर आपली सर्वतोपरी मालकी असेल असं जनकल्याणासाठी आणि राष्ट्रधारणेसाठी काहीही दान द्यावं. आता दान देण्याच्या गोष्टीची यादीच करायची म्हटली तर कितीतरी मोठी होईल. अन्नदान, जलदान, धनदान, ज्ञानदान, वस्त्रदान, परोपकाराचं दान, सत्कार्याचं दान, संस्काराचं दान, श्रमाचं दान, सेवाव्रताचं दान आणि आधुनिक विज्ञान युगात देहाच्या सर्व अवयवाचं दान म्हणजे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान. माणसाने कोणतंही दान द्यावं पण त्यात सारासार विचार असावा, सात्विक बुद्धी जागृत असावी आणि आपण केलेलं दान अनाठाई केलं नाही ना हे उघड्या डोळ्याने बघून पारखलेलं असावं. असं म्हणण्याचं कारण वाम मार्गाने धन मिळवून उदार झालेले दानशूर कितीतरी आहेत आणि मंदिर मठासमोर आपलं फडकं पसरून भीक मागणारे निरुद्योगी कमी का आहेत. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात दानाविषयी सतत शंका असते. आपण कष्ट करून सतत आयुष्यभर झिजायचं आणि या निरुद्योगांना पोसायचं अशी शंका मनात येते. म्हणून या शंकेचं उत्तर मोरोपंतांनी अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे. उघड्या

दान देण्यासाठी लायक आणि गरजवंत शोधावा, यासाठी दात्याला पारखी नजर हवी, व्यक्ती अचूक हेरता यावी, दिलेल्या दानाचा दात्याला गर्व नको, तसंच दान स्वीकारणा भोगत्याला उन्माद नको, दोघांची वैचारिक पातळी एक असावी, त्याच वेळी समाज उभारणीचं, राष्ट्र रक्षणाचं आणि जीवनाचं दान देण्याचं दान योग्य स्वरूपात दिलं जाईल, म्हणून म्हटलं दान

मरणासंबंधी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 20 ते 22 या 3 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस अशी दान सांगितली आहेत. तामस दान उन्माद निर्माण करतं, राजस दान परतफेडीची अपेक्षा धरतं, पण सात्विक दान कल्याणकारी दान असतं. म्हणून या दानाचा आपण विचार करूया. दान

स्मृताम रंगून शहरात केवढं मोठं दान दिलं गेलं. सुभाष बाबूंनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार होती. युद्ध साहित्य जमवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी सुभाष बाबूंची तुला केली गेली. सर्व स्त्रियांनी मंगळसूत्रापासून आपापले सर्व दागिने घातले. पण तुलेचं पारडं काही बरोबरीसाठी येईना, काही कमी पडू लागलं. इतक्यात एका गुरखा स्त्रीनं सोन्याची फ्रेम असलेली एक तस्वीर तराजूला अर्पण केली. तस्वीर तराजूत पडली आणि तराजूची तुला परिपूर्ण झाली. लढाईत कामी आलेल्या मुलाची ती स्मृती होती. ती तस्वीर पाहून सुभाष बाबू म्हणाले, माताजी, मुलाने देशासाठी देहाचं दान केलं आणि तुम्ही सर्वस्वाचं देशासाठी दान करून चिरंजीव दानाचं महत्व पटवून दिलं. आपलं नाव अमर झालं. देशाची गरज ओळखून दान केलं. आझाद हिंद सेना आपल्या दानाचा सन्मान करती आहे. यावरून असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला दान करण्यासाठी

गरजेचं आणि तितकंच महत्त्वाचं सिद्ध असणं हे केव्हाही, पण वेळ केव्हा कोणती कशी येईल याचा भरोसा असत नाही. सध्या चाळ पद्धत मोडली, एकत्र कुटुंब पद्धत जवळजवळ संपुष्टात आली, ब्लॉक संस्कृतीचा उदय झाला आणि तो रुजला सुद्धा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो सगळ्यांना आवडायला लागला, त्यामुळं कौटुंबिक संबंधाचा दुवा जरा निखळताना दिसतो आहे. म्हणून विज्ञान युगातील काळाची गरज ओळखून जीवन जगण्यासाठी काही मार्ग आणि दान सांगण्याची आज गरज निर्माण झाली. म्हणून म्हटलं

रक्तदान आजच्या काळाची खरी गरज आहे. हे दान प्रत्येकाला आपण हयात असताना करता येतं आणि दान दिल्याचा आनंद मिळतो. जिज्ञासू आणि अभ्यासक व्यक्तींच्या मनात सहज असा विचार येईल, आत्ताच का बरं कृत्रिम रक्तपुरवठ्याची गरज भासावी. सध्या कोणतीही वस्तू बाजारात एकदम गायब होते, टंचाई निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी शरीरात निसर्गनिर्मित रक्ताची टंचाई झाली की काय? पण तसं नाही बरं. मानवी शरीरात निसर्गनिर्मित रक्ताची टंचाई कधीही निर्माण होणार नाही याची संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे. पण अपघात, जबर खोलवर होणाऱ्या जखमा आणि प्राणघातक होणारे हल्ले, यावेळी निसर्गनिर्मित मानव शरीरातील रक्त कमी होतं, त्यावेळी व्यक्ती प्राणाला मुकते. अशा वेळी कृत्रिम रक्ताचा पुरवठा करावा लागतो आणि जीवदान द्यावं लागतं. अशाच एका घडलेल्या घटनेवरून एका शास्त्रज्ञांनी सिद्धांत काढला. अशक्ताला सशक्ताचं रक्त दिलं गेलं, रक्ताचा साठा शरीरात पूर्ववत झाला, पण जीव मात्र जगला नाही. असं का झालं याचा शोध 1900 मध्ये डॉक्टर लॅड स्टायलरनं लावला. तो आपल्या शोधात असं म्हणतो की सर्वांच्या रक्ताचा रंग जरी लाल असला ना तरी रक्त सारखं नसतं, ते निरनिराळ्या गटाचं असतं. म्हणून कृत्रिम रक्त पुरवठा करताना रक्त जुळत नसल्यामुळं मनुष्य दगावण्याचा संभव असतो. म्हणून रक्तदात्यांना या शास्त्रज्ञ डॉक्टरानं एक मौलिक सूचना करून किती सुंदर मार्गदर्शन केलंय. तो आपल्या मार्गदर्शनात असं म्हणतो, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ए बी आणि ओ असे रक्ताचे गट आहेत. ए आणि बी गट असणारे लोक खूप आहेत म्हणून त्यांना विश्वग्राहित असं म्हणतात. पण ओ गट हा विश्वदाता गट म्हणून ओळखला जातो. ए बी रक्तगट असणाऱ्याला कृत्रिम पुरवठा रक्ताचा करावा लागला तर कोणाचंही रक्त चालतं, पण ओ गट असणाऱ्याला त्याच गटाचं रक्त लागतं. म्हणून ओ गट असणारा दुर्मिळ रक्तदाता म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा न करता त्याचं नाव, पत्ता, रक्तगट, वय कार्डावर नोंदवून घेतात, त्याला ओळखपत्र देतात आणि जेव्हा गरज भासेल ना तेव्हा बोलवून घेऊन रक्त घेतात. मानवी शरीर म्हणजे फ्रेश रक्ताची ईश्वरी बँक आहे. हे रक्त संपूर्ण निर्जंतुक असतं, पण पहा असं मिळणं नेहमी कठीण. म्हणूनच ब्लड बँकेत रक्ताचा साठा करून त्याची वर्गवारी करून ठेवावी लागते आणि मगच मागणीप्रमाणे द्यावं लागतं. म्हणून म्हटलं मोल

वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील निरोगी आणि परिपूर्ण व्यक्ती असणाऱ्यांना रक्तदान करता येतं. ब्लड बँकेवर बोर्ड असतो, रक्त द्या आणि रक्त घ्या. रक्ताची विक्री केली जात नाही. मग मनात असा प्रश्न उभा राहतो, रक्ताची विक्री नाही मग पैसे कशाला? रक्ताची तपासणी होण्यासाठी, रक्त निर्जंतुक करण्यासाठी, पॅलेथिन बॅगमध्ये रक्त साठवण्यासाठी आणि सतत शीतपेटीत ठेवण्यासाठी जो शास्त्रीय खर्च येतो त्यासाठीच पैसे द्यावे लागतात. आता आलं ना ध्यानात की दान केलेलं रक्त कधीही विकलं जात नाही, त्याची सुयोग्य जपणूक करण्यासाठी म्हणूनच पैसे द्यावे लागतात. रक्ताजवळ भेदभाव नाही, रक्ताजवळ स्त्री पुरुष असा फरक नाही. रक्त गरीब आणि श्रीमंत असा तरतम भाव करत नाही. म्हणून आपल्याजवळ निसर्ग

इस्पितळातील काम संपवून गणू घरी निघाला होता. त्याचे डोळे सारखे अश्रूंनी भरून येत होते. आज सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्याचं मन त्या प्रसंगाशी गुंतलं होतं. तसं पाहिलं तर गणू एक इस्पितळातील सेवक. असे प्रसंग वारंवार येणारच. अत्यावस्थ झाल्यावरच रोग्याला त्याचे नातलग इस्पितळात आणतात. ज्याचं भरलं तो जातो, ज्याचं आयुष्य असतं तो उपचाराने बरा होतो आणि घरी जातो. काट रिकामी होते, दुसरा रुग्ण येतो आणि सेवेकरी सेवा करू लागतात. पण आजचा प्रसंग काही निराळाच होता. सवयीप्रमाणे गणूचे पाय चालत होते. चालता चालता तो थांबला. सदू त्याच्याकडे एकटक बघत होता. अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा करावा ना तसा उभा राहिला होता. तोंडून हो नाही किचू नाही मुक्या माणसाप्रमाणे त्याची ती अवस्था. सदूने चटकन त्याच्या नातलगाला निरोप पाठवला. तो सुद्धा आला. अजून गणू तसाच उभा. काय दिसलं बरं दोघांना.

अरे गणू, काय झालं रे? असा गप्प का बोलत का नाहीस? तुझे डोळे पाण्याने का भरले आहेत? असं म्हणत सदूनी त्याला गदागद हलवलं. तो भानावर आला आणि म्हणाला, सद्या काय सांगू, आज कोल्हापूरच्या इस्पितळात विपरीत घडलं. एक खेडूत स्त्रीमरण पावली. काय सांगू, सारे डॉक्टर धावपळ करत होते, अगदी जीवाचं रान करत होते. त्या रात्री स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक क्षण मोलाचा होता. ऑपरेशन करण्यासाठी तिला टेबलवर घेतली होती, पण काय गणू, काही सांगू नकोस, तिचं आयुष्य संपलं म्हणून ती गेली. नाही रे, तसं काही झालं नाही. ऑपरेशन करण्यापूर्वी तिला रक्त देणं आवश्यक होतं. बैलाने शिंग मारून भोसकल्यामुळं जबर जखमी झाली होती, पण तिच्या रक्ताचा घटच दवाखान्यात शिल्लक नव्हता म्हणून ती प्राणाला मुकली. सद्या आपण पाच जणांनी काहीच केलं नाही, असे शब्द त्या सायकलच्या दुकानातून कानावर आले. गणू दमलाय, त्याला घरी पोचव. उद्या आपण काय करायचं ते सर्वजण ठरवूया. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी सायकलचं दुकान चालवलं होतं. दुकानात वर्दळ वाढत होती. कुणी दुरुस्त केलेली सायकल नेण्यासाठी येत होता, कुणी भाड्याने घेण्यासाठी, कुणी दुरुस्तीला देण्यासाठी. सर्वांच्याच कानावर कोल्हापूरच्या इस्पितळातील घडलेली घटना गेली. जो तो चुकचुकत होता, इतक्यात रस्त्यावरून जाणाऱ्या साधूकडे साऱ्यांचं लक्ष गेलं. तो म्हणत होता, दान

रितेन तेथे कधी होणार या शब्दामुळे त्या सर्व तरुणांचं मन एकदम कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलं. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात, दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्ताचं दान करू शकता. तुम्ही केलेलं रक्ताचं दान आम्ही कोणत्या गुणधर्माचं आहे हे तपासू आणि रक्तपेढीला पाठवून देऊ, असं त्यांनी म्हटलं. आणि स्वर निदानाला लागले, सुख शांती सम

अरे जयन, आपण त्या दिवसानंतर काहीच केलं नाही. सदाशिव, तू तुझ्या तंद्रीत होतास, आता जागा झालास. मला येऊन 5 मिनिटं झाली याचा तुला पत्ताच नाही. तंद्रीतून भानार येऊन म्हणतोस की आपण काहीच केलं नाही, काय करायचं विसरलो. अरे, रक्तदानावर डॉक्टरांचं भाषण ऐकलं, संकल्प केला, पण कार्य मात्र केलं नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात घडलेली घटना ऐकलीस ना? होय मनी.

आपण साऱ्या युवकांनी आता स्वस्त न बसता कामाला लागलं पाहिजे. त्या सायकलच्या दुकानात एक अनोखी रक्तपेढी सुरू झाली. एका वहीवर रक्तदात्याचं पूर्ण नाव, पत्ता, त्याचा रक्तगट नोंदवला जायला लागला. स्वयंसेवक स्वतः जातीनं प्रत्येक मुख्य इस्पितळात जाऊन सांगायला लागले, रक्ताची गरज पडेल त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही आनंदानं रक्तदान करू. प्रचार चांगला झाला, सभासदांची संख्या वाढली, इस्पितळातून निरोप येतात, रुग्णाला ताजं रक्त मिळायला लागलं. रक्तपेढीचे सभासद निस्वार्थी सेवा करायला लागले, रुग्णाचे नातलग पैसे द्यायला लागले, तर सभासद म्हणत एक जीव वाचवल्याचा आनंद आम्ही घेतो आहोत, या सत्कार्यासाठी आशीर्वाद द्या, आपल्यापैकी युवकांना आमच्या रक्तपेढीचं सभासद करा. या चांगल्या कार्याचा गौरव एका शिबिरात केला गेला. सत्काराला उत्तर देताना सदाशिव म्हणाला.

सन्मान आणि गौरव स्वीकारून रक्तपेढीचे सभासद आपल्या सायकलच्या दुकानात येतात. तोच धापाटाकीत एक मनुष्य आला. हीच का ती अनोखी रक्तपेढी आणि हेच का ते सायकलचं दुकान? होय, डॉक्टरांची चिठ्ठी वाचा आणि चला माझ्या बरोबर. आताच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर झाली आहे. रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलंय आणि इकडे आलो. क्षणाचाही विलंब न लावता सदाशिव आपल्या मित्रांना घेऊन निघाला. इस्पितळात येऊन पाहतो तर सर्वजण हवालदिल. डॉक्टर धीर देत होते. सेवाभावी रक्तपिढीचे सभासद हजर झाले. रक्त पाहिजे असलेल्या गटाचं रक्त मिळालं. रिक्षा ड्रायव्हरचा जीव वाचला. धोका टळला. आप्त स्वकीय आनंदित झाले. दान केलेलं रक्त कारणी लागलं. माणसाचा जीव वाचला म्हणूनच म्हटलं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं रक्तदान नव्हे जीवनदान या विषयावरचं कीर्तन. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत चोखामेळा यांचा अभंग. संगीत आहे शांकनील यांचं.

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेला संत चोखामळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, उद्याच्या कृषीवाणीमध्ये अननस लागवडीची माहिती आपण ऐकू शकाल 6:40 आणि 2:02 आणि 7:30 राज्यस्तरीय प्रसारणात गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्याच्या भेटीपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. यानंतर आपण ऐकणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आत्ताच आपण ऐकलं. 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

0: सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेष उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर MV जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1व्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर दत्ता थुले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगीत.

0: न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आता ऐकूया वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक गीत.
1: एलकोटे एलको
2: जय मल्ला.

न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुगम संगीताचा कार्यक्रम. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी समाचार संध्या आणि न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10:15 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 30 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 77%, सांताक्रूज इथं 74% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी

उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 35 ते 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. आपण ऐकताय AIR मराठी DTH वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उदयराज गोडबोले, माफ करा, विश्वनाथ बागुल आणि ज्योत्स्ना मोहिले यांच्या युगल स्वरातलं आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित प्रीतिसंगम या नाटकातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं पद.

अच्छा, भावधारा कार्यक्रमात आपण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची पदरचना आपण ऐकत आहोत. यानंतरचं पद आहे प्रीतिसंगम या नाटकातलं, उदयराज गोडबोले आणि सहकार्यांच्या स्वरातलं, संगीतकार वसंत देसाई.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना मोहिले यांच्या स्वरातलं गीत, संगीतकार वसंत देसाई, नाटक प्रीतिसंगम.

कार्यक्रमात यानंतर बकुळ पंडित यांच्या स्वरातलं पाणीग्रहण या नाटकातलं श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे पद.

भावधारा या कार्यक्रमाची सांगता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित प्रीतिसंगम या नाटकातल्या उदयराज गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेल्या या पदानं आपण केली. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH वाहिनीवरून. आपण ऐकताय AIR मराठी DTH वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन. त्यांच्या व्हायोलिन वादनात राग झिंझोटी. मध्यलय रूपक तालात द्रुतलय 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली आहे. ऐकूया तर व्हायोलिनवर वाजवलेला राग झिंझोटी, कलाकार रत्नाकर गोखले.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रत्नाकर गोखले यांच्या व्हायोलिन वादनात राग झिंझोटी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली होती. नादब्रह्म हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोत्या हो नमस्कार. आतापर्यंत मला वाटतं सोनी आपल्या श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की भावगीतांच्या दुनियेतलं हे दुसरं वळण आहे. मागच्या एका कार्यक्रमात आपण काही अमराठी अशा गायक गायिकांची गाणी देखील श्रोत्यांना ऐकवली होती आणि आज आपण ज्या ऐकणार आहोत ती देखील सरगळी गाणी तशी ओळखीचीच असणार आहेत. पहिलं गाणं आपण जे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत ते उषा मंगेशकर यांचं. उषा मंगेशकर यांनी या काळात अतिशय लोकप्रिय अशी भावगीतं गायलेली होती आणि मला वाटतं गीतकार शांता शेळके आहेत या गाण्याचे, त्यांची देखील या काळामध्ये अनेक गाणी आपल्याला दिसतात. सुरुवातीला आज आपण कुठलं गाणं ऐकत आहोत उषा मंगेशकर?
2: सुरुवातीला गाणं ऐकवायच्या आधी मी उषा मंगेशकरांची गाण्याची सुरुवात केव्हा झाली ते सांगणार.
1: क्या बात है.
2: लता मंगेशकर आशा भोसले यांच्याप्रमाणे उषा मंगेशकरांनी गायलेली भावगीतं भक्तिगीतं आजही लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपट संगीतात सी रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या सुबह का तारा या चित्रपटातील भाभी आई या गाण्याने उषा मंगेशकरांनी आपल्या गाण्याची सुरुवात केली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं. आणि त्यानंतर आझादमधल्या अपलम चपलमने अतिशय लोकप्रियता मिळवली आणि ह्या आझादमध्ये दोन गाणी लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये होती. चित्रपट संगीतामध्ये आशा भोसले यांच्यानंतर उषा मंगेशकर यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. भावगीतात श्रीनिवास खळे, यशवंत देव, विश्वनाथ मोरे यांच्या संगीतात त्यांनी गायलेल्या रचना आजही आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आपण करणार आहोत ती उषा मंगेशकरांच्या आवाजातील शालू हिरवा पाचनी मरवा या शांता शेळके यांच्या रचनेनं करणार आहोत आणि याचे संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर. आणि आपण जर पाहिलं भावगीतांचं एकूण हृदयनाथांनी संगीत दिलेल्या रचना जर पाहिल्या तर उषा मंगेशकर त्यांच्या संगीतात फार कमी गायलेत. त्यापैकी हे एक गाणं आहे शालू हिरवा पाचनी मरवा. तर ही रचना आपण ऐकूया.

0: कृब निकुंभ यांच्या काही रचनांची देखील गाणी झालेली दिसतात. निकुंभ हे तसे थोड्या बहुत आधीच्या पिढीतील कवी आणि गीतकार असे होते आणि या गाण्याचे जे संगीतकार आहेत कमलाकर भागवत ते देखील तुलनेने तसेच कमी माहिती असणारे संगीतकार आहेत. कमलाकर भागवत यांनी देखील मोजक्याच रचना केल्या पण घाल घाल पिंगावार्या या त्यांच्या गाण्यांमुळे आपल्याला त्यांची आठवण नक्कीच राहिली आहे आणखी राहणार आहे. मला वाटतं सुमन कल्याणपूर यांनीच हे गाणं गायलेलं आहे.
1: सुमन कल्याणपूरांच्या आवाजात आहे आणि आपण आपल्याला आठवत असेल की याआधी आपण कालिंदी केसकर यांच्या आवाजामध्ये घाल घाल पिंगावार्या ही रचना ऐकवलेली होती आणि भागवतांची ही रचना जी आहे ती चाल थोडीशी वेगळी आहे कमलाकर भागवतांनी दिलेली.
0: बर
1: पण गाणं मात्र संपूर्ण तेच आहे त्यामुळं एक वेगळेपणा म्हणून आपण ह्या गाण्याची आज खास करून निवड केलेली आहे आणि याच्या गायिका आहेत सुमन कल्याणपूर त्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात.

0: श्रोते हो, 20व्या शतकाचा उत्तरार्ध ज्या कवींनी गाजवला त्यात आघाडीचं नाव आहे सुरेश भट यांचं. गझल हा प्रकार त्यांनी मराठीत रुजवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी गझला लिहिली, आणखी आपली प्रतिभा पणाला लावलेली होती आणि लोकप्रिय देखील केलेली होती. गझलवर सुरेश भटांचं प्रभुत्व होतं हे जरी खरं असलं तरी गीत हा काव्य प्रकार देखील त्यांनी आत्मसात केला होता. आणि मला वाटतं श्रोत्यांना सांगण्याची काही तशी गरज नाही, पण मेहंदीच्या पानावर म्हणा किंवा मी माझं हरपुनी बसले ग चांदण्यात फिरताना माझं,
1: त्यांनी जेवढी गाणी लिहिली ना तेवढी सर्व लोकप्रिय
0: झालेली होती.
1: कारण आता मी ह्या निमित्ताने जेव्हा त्यांची सुरेश भटांची गाणी पाहिली जवळजवळ 19-20 गाणी अतिशय लोकप्रिय झालेली. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी विशेषतः कवितांचा अभ्यास करून भारत आंबे राजा बढे यांच्या कवितांना

0: स्वरबद्ध केलं. त्यानंतर त्यांनी आरती प्रभू आणि सुरेज भट यांच्या कविताही निवडल्या. अशय घन अशा उत्तमोत्तम कविता त्यांनी निवडून चाली लावलेल्या आहेत. आज 50 वर्षानंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही,
1: वाढच नाही.
0: आणि आज जी आपण रचना निवडलेली आहे ती लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये, मेहंदीच्या पानावर ही रचना आपण निवडली आहे. आणि ह्या मेहंदीच्या पानावर टायटल घेऊन मराठीमध्ये एक 10-20 अल्बम निघाले,
1: अल्बम्स निघालेले,
0: ते सगळे व्हर्शनमध्ये आहेत अर्थातच. पण याचा उपयोग या कंपन्यांनी बरोबर करून घेतलेला आहे, कारण गाणं हे इतकं लोकप्रिय झालेलं होतं की सगळ्याचं टायटल मेहंदीच्या पानावर भाग 1, 2, 3, 4, 5 असे काढलेले आहेत. तर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकरांच्या आवाजातली रचना, ज्याचे संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: अरुण दाते यांची गाणी आपण यापूर्वी देखील ऐकलेली आहेत. अरुण दाते हे मराठीत तसं बघायला गेलं तर तलत मेहमूदच्या जातकुळीतल्या गायक कसे होते. त्यांनी अनेक गाणी जी म्हणली ती अनेक वेळा आपल्याला तलत मेहमूदची आठवण करून देणारी गाणी होती. आणि आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते देखील तलत मेहमूदचीच आठवण करून देणारं गाणं आहे. इथे अर्थातच मला वेगळेपणानं सांगण्याची काही गरज नाही तसं बघायला गेलं तर. पण पाडगावकरांच्या शब्दांचं मूल्य देखील या गाण्यामध्ये फार फार मोठं वाटतं. स्पर्शाच्या गहिऱ्या जहराची ती रात्र कुसुंबी बहराची असे शब्द केवळ ते मधाळ बनून येत नाहीत तर आपल्याला काही आणखी वेगळं देतात. अरुण दातेंचं हे गाणं आता आपण ऐकूया.
1: आणि हे विशेष ह्या गाण्याचं म्हणजे असं आहे की हे गाणं फार क्वचित ऐकायला मिळतं.
0: अगदी क्वचित ऐकतं, अगदीच क्वचित.
1: कारण अरुणदातेंची बाकीची जी लोकप्रिय गाणी आहेत ती वारंवार ऐकली जातात पण अशा प्रकारची गाणी क्वचितच ऐकायला मिळतात. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याची आपण निवड केलेली आहे ती रात्र कुसुंबी बहराची.

0: स्वतःला गदिमांचं मानसपुत्र आणखी एकलव्य शिष्य म्हणवून घेणाऱ्या लांदगावकरांचं गाणं आता आपण यानंतर ऐकणार आहोत. अर्थात हे गाणं तसं लोकप्रिय आहे आणि सर्वांना ठाऊक असलेलं देखील आहे.
1: नाही, लांदगावकरांचं हे गाणं तर जी आपण ही रचना निवडलेली आहे ही त्यांची पहिली रचना आहे. त्यांची पहिली जी रेकॉर्ड निघाली त्याच्यातली एक रचना आपण निवडलेली आहे. आणि शांताराम नांदगावकरांच्या ह्या गीतरचना त्या काळातही गाजल्या, आजही ऐकल्या जातात. ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते, ही रचना ही क्वचित ऐकायला मिळते. सुमन कल्याणपुरांच्या आवाजातील अनेक गाणे आपण ऐकले पण ही रचना फार कमी वेळेला ऐकायला मिळते. आणि पुजारींनी हे गाणं 63 सालामध्ये लिहिलेलं होतं, त्यामुळे आणि पहिलं गाणं या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपण दशरथ पुजारींच्या संगीतातली ही रचना ऐकणार आहोत, नांदगावकरांनी लिहिलेली.

0: यानंतर आपण गाणं ऐकणार आहोत ते दशरथ पुजारींच्या आवाजात आहे आणि मला वाटतं आपण पूर्वी देखील हे गाणं ऐकवण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणामुळं ते गाणं जाऊ शकलं नाही पण आज आपण ते पुन्हा मिळवलेलं आहे आणखी श्रोत्यांना ते ऐकवणार आहोत. गंगाधर महांबरे यांचं हे गाणं आहे. गंगाधर महांबरेंच्याबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. फिल्म
1: साठी आपण बरीच गाणी त्यांची
0: ऐकवलेली आहेत.
1: चित्रपट गीतही त्यांची अतिशय प्रसिद्ध आहेत
0: आणि मला वाटतं मौलिक मराठी चित्रगीते या त्यांच्या पुस्तकाला पुरस्कार देखील मिळालेला होता आणि हे देखील गाणं मला वाटतं तसं तुलनेने कमीच ऐकायला.
1: आता मागच्या वेळेला आपण ऐकवायचं ठरवून सुद्धा ऐकायला मिळालं नाही त्यामुळं आज मुद्दाम हे गाणं मुद्दाम निवडलेलं आहे. वनी एकटी दमयंती ही रचना आपण ऐकूयात महांबऱ्यांची जी दशरथ पुजारींनी गायलेली.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर भाग 55 सादर करते सुनील शिंदखेडे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
6: आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो,
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
9: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
10: दुपारी 12
11: वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
12: आपुलकी आघरात.

रात्रीचे 12:33 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, नुकतेच 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत. श्रोतेहो, आपल्याला आपला गुरु कोण, पहिला गुरु कोण, तर ते असतात आपले आई वडील. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

पलास तू नकोस दुबळा ठरू परंतु दुबळ्या पोटी जन्मलास तू नकोस दुबळा ठरू परंतु पुरेच कर

बालपणी तुझ छळते विपदा मोरपणी तू मिळव संपदा बालपणी तुझ छळते विपदा।

भिंतीला कान असतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, 6 फेब्रुवारी 1932 रोजी अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला. ज्यावेळेला आपण चित्रपट असं म्हणतो त्यावेळेला चित्रपटाचं माध्यम हे गायक गायिका गीतकार संगीतकार यांनी फुलवत ठेवलं. याच परंपरेतला महत्त्वाचा घटक म्हणजे दिग्दर्शक. आणि ज्यावेळेला आपण दिग्दर्शक असं म्हणतो त्यावेळेला दिग्दर्शकांच्या परंपरेतलं एक नाव म्हणजेच ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद घाणेकर. गोविंद घाणेकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मराठी हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांनी सर्वाधिक जे काम केलं ते ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्याबरोबर. त्यांच्या सर्वाधिक चित्रपटांना त्यांनी दिग्दर्शित केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट संत जनाबाई, वंशाचा दिवा आणि प्रपंच. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण वंशाचा दिवा या चित्रपटातली दोन गीतं ऐकणार आहोत. ललिता फडके आणि सुधीर फडके यांच्या युगुल स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद घाणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या वंशाचा दिवा या चित्रपटातली दोन गीतं आपण ऐकलीत. श्रोते हो, मुलांच्यावरती संस्कार हे ज्याप्रमाणे आईवडील करतात त्याचप्रमाणे गुरुंनी केलेले संस्कार देखील त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपयोगी पडतात.

श्रोते हो, गुरु किंवा आपल्या आईवडिलांना आनंद केव्हा होतो? जेव्हा आपला मुलगा किंवा आपलं पाल्य हे उंच भरारी घेऊन अनेक क्षेत्र पादाक्रांत करतं, तेव्हा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या गुरुना जास्त आनंद होतो. ऐकूया सुशीला या चित्रपटातलं सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

सुशीला या चित्रपटातल्या गीतानंतर गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत.

गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पडवळ, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रभाकर जोगी यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा ठीक 1 वाजला आहे. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात रामकृष्ण दास यांचं गायन, त्यांनी गायलेला राग चंद्रनंदन. विलंबित ख्यालातील बंदिश 1 तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत चंदर नंदन नाद ज्योती. द्रुत ख्यालातील 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत वेणू बजाये मनमोहन. त्यांना तबल्याची साथ प्रसून चटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली आहे. ऐकूया तर राग चंद्रनंदन, कलाकार रामकृष्ण दास.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रामकृष्ण दास यांनी गायलेला राग चंद्रनंदन ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून गेले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचं ठीक 1:30 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहो मालिका विशेष.
3: नमस्कार योग मित्रांनो, आजच्या योग कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, परवाच कोणत्या तरी एका वाहिनीवर भारतातील उत्तम कलाकृती प्रक्षेपित करत होते. त्यात भारतातला ताजमहल, सूर्य मंदिर, अजंठा वेरूळ लेणी अशा कलाकृती पाहायला मिळाल्या. या कलाकृती पाहताना एक मात्र जाणवलं की या कलाकृती ज्यांना स्फुरल्या असतील त्यांची निर्मिती क्षमता ही अतिशय असामान्य असणार. निर्मिती हे बीज घेतलं तर खरं तर वेगवेगळ्या प्रकारची ती असू शकते. या नवनिर्मितीचा अवकाश हे अथांग आहे. वय वादळ विजांचं या संवाद मालेत आज याच विषयावर आपण ऐकणार आहात प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा.
1: कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. तू दिलेल्या त्या फुलाला अजूनही तोच नवा गंध आहे.
2: काय रे विठ्ठल, आज काय वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय.
1: अरे आज कविता म्हणायचा भरपूर मूड आहे यार. आणि प्रवीण दवणे सर आपले ज्येष्ठ कवी आपल्या बरोबर आहेत आणि हवाई एवढी सुंदर आहे. उन्हाचा ताप, यावेळेचा ऊन काहीतरी ज्ञारच होत. त्याचा ताप आता कमी झालाय. पावसाळ्याची चाहूल लागते, हवा अशी धुंद आहे, मन उदास चिंब आहे. अशा वातावरणात भरपूर कविता सुचतात आणि म्हणायला एकदम मजा येते. तर सर मला तुम्हाला विचारायचंय की हे नैसर्गिक आहे का?
3: चैताली,
2: हा सर,
3: मला असं वाटतं की विठ्ठलला थोडं तपासून घेतलं पाहिजे.
2: हो नक्की.
3: कारण इतक्या दिवस आपण इतक्या वेगवेगळ्या गप्पा मारतो आहोत वय वादळ विजांचं. आता काहीच बाहेरचं सावळं वातावरण, मध्येच येणारा हलकासा ढग, भुरभुरणारा पाऊस, कधी जास्त कधी कमी, आणि मला वाटतं त्यामुळे आज याचा कांद्या भाजीचा मूड दिसतो आहे. तेव्हा या मैफलीमध्ये ती भजी जर कोणी आणली, सांग जरा घरी करायला आईला वगैरे, आणि ती आणली तर खूप मजा येईल. तर या निमित्ताने तुझ्या ज्या कविता आहेत त्या ओळी आहेत एकदा पुन्हा एकदा माझ्यासाठी खास पण स्मर.
1: कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. तू दिलेल्या त्या फुलाला अजूनही तोच नवा गंध आहे.
3: क्या बात आहे.
1: थँक्यू सर.
3: तर तू असं म्हटलं होतस की नैसर्गिक आहे का? अगदी नैसर्गिक आहे. कारण चैताली, तूही लिहित असशील किंवा चित्र काढत असशील किंवा तुला कुठला तरी एखादा छंद असेलच, ही जी पावसाळी हवा आहे ना ती नवनिर्मितीसाठी की वेगळीच साथ घालते. आणि त्यामुळे अनेक कवींचा, अनेक कलावंतांचा हा आवडता ऋतू असतो. आणि या ऋतूमध्ये तो आनंद आहे. तर म्हणणे अशी निर्मिती करावं असं वाटणं किंवा मगाशी तू अगदी छान गप्पांची जी सुरुवात केलीस, धुंद वाटते, चिंब वाटते, हे जे सगळं वाटतंय ही गोष्ट खूप छान आहे. अरे तारुण्यामध्ये धुंद नाही व्हायचं तर केव्हा? लोक वृद्धापकाळी पण धुंद. तर अशा रीतीने धुंद होणं, चिंब होणं याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि खूप मजा असते. आता आश्चर्य वाटेल की माझे अतिशय आवडते कवी कविवर्य बाबा बोरकर, आणि या बोरकरांच्या कविता तुम्ही बालपणापासून ऐकत आलेले आहात. या बोरकरांच्या कवितेमध्ये इतका पाऊस भरलेला आहे, इतका पाऊस. गडद निळे गडद

0: निळे जलद भरून आले. जलद म्हणजे जलद म्हणजे द म्हणजे देणारे, पाऊस देणारे, जलद म्हणजे ढग. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याचा अर्थ कि गडद असे जे ढग आहेत ते आता गच्च भरून आले. आणि वारे कसे होते, मगाशी तू म्हंटल आधी तापलेले वारे होते, आता वाऱ्यांची तनु म्हणजे शरीर बदललं, शीतल तनु आता ते गार झाले, शांत झाले. चपल चरण, चरण म्हणजे पाय, चपल म्हणजे चपळ, वारे गतीने धावत आहेत. चपल चरण अनिल गण निघाले, अनिल म्हणजे वारा, लक्षात ठेव. आता मी जरा प्राध्यापिका करतो, अनिल म्हणजे वारा, अनल म्हणजे काय माहिती नाही ना, अनल अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. अनिल गण निघाले चपल चरण, वाऱ्या वारे कसे निघाले, चपल चरण गतीने निघाले. अशा रीतीने बोरकरांच्या कविता आम्ही पुष्कळ ऐकल्या. क्षितिजी आले भरते ग, घनात कुंकुम खिरते ग, झाले अंबर झुलते झुंबर, हवेत अत्तर तरते ग. क्षितिजी आले भरते ग, हवेत अत्तर तरते ग. अशा कितीतरी कविता. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जेव्हा काळे सावळे ढग आकाशामध्ये भरून येतात तेव्हा मी आमच्या घरामध्ये म्हणतो, माझ्या आईला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला म्हणतो, अगं आकाशात बोरकर आले बरं का. कारण बोरकर आणि पाऊस यांचं एक नातं आहे, कलावंत आणि पाऊस यांचंही नातं आहे, आणि तारुण्य आणि नवनिर्मिती, तारुण्य आणि हा पाऊस, हा पावसाळा यांचंही नातं आहेच की नाही.
1: सर, आम्ही लहानपणापासून ना भरपूर गोष्टी जपून ठेवतो, जशी कात्रण, आमचे दहावीचं हॉल तिकीट किंवा कोणते फोटो वगैरे. तर काही जण फोटो ना आठवणी जपतात, काही जण पत्रांतून, आम्ही हॉल तिकीट्स मधून, आम्ही कात्रणातून, आणि आपण कवी कवितांतून.
0: बरोबर,
1: मग या कवितांतून कशा आठवणी जपता येतात?
0: पुष्कळदा कविता या एक तऱ्हेच्या आठवणींच्या कुप्यात असतात. अनेकदा आयुष्य धुंद होतं आणि ते क्षण सगळे वाऱ्याने उडून जातात. मला कितीतरी कविता आठवतात, म्हणजे केवळ माझ्याच नव्हे बरं का.
1: हा सर,
0: कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांच्या आठवतात, कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या मला आठवतात. या अनेक कवितांच्या मध्ये इंदिरा संतांच्या कविता, एवढ्या मोठ्या कवयित्री, त्यांच्या कविता मला आठवतात. या निमित्तानं मी आपल्या सगळ्या तरुण आपल्या श्रोतृवर्गाला सांगेन की खूप कविता तुम्ही ऐका, वाचा. अनेकदा काय वाटतं की कविता म्हणजे काही जणांना वाटतं की कंटाळवणं, तसं नाहीये, तसं नसतं, सगळ्यांना तसं वाटत नाही. पण काही ना वाटतं की कविता म्हणजे जांभळी, मोठी जांभळी. पण कविता कुठली आहे, कविता कोण वाचतंय, कविता कशी आहे, याच्यावर खूप अवलंबून आहे. मला आठवतं की अशीच आठवणींची एक सुंदर कविता कवीवरे पाडगावकरांची होती. ती प्रेमात पडलेली एक मुलगी आहे, ती आधी अशी भित्री होती बरं का, तुझ्यासारखी संकोची होती, आणि नंतर ते घडून गेलं आणि मग तिच्या मनस्थितीवर कविता पाडगावकरांनी लिहिली. मी इतू की भित्री तरी कसे हे घडले, मी इतू की भित्री तरी कसे हे घडले, मज अजून नाही कळले या नाही कळले. आता ही पण एक प्रकारची रोमॅन्टिक धुंद त्या वयाची एक प्रकारची कविता आहे. किंवा बाबा बोरकरांची कविता आहे की तारुण्यातल्या आठवणीवरती लिहिलेली आहे. इंद्र बनातील इंद्र दिनांचा असर सरेना, इंद्र दिनांचा, इंद्र दिन, इंद्रधनुष्य शब्द ऐकलाय. मग तारुण्यातले दिवस कसे आहेत, इंद्रधनुष्यासारखे, म्हणून त्यांनी शब्द कुठला वापरला, इंद्रदिन. इंद्रदिनांचा असर सरेना, असर म्हणजे काय, परिणाम. इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना. आता तुमच्यापैकी कोणतरी विचारलं की अशा आठवणी येतात का, आता तुम्ही सगळे कसे आहात, तुम्ही ऐकणारे सगळे तरुण आहात, जिंदा दिलात. आता प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सुंदर आहे, काही गोष्ट सुंदर आहे, राग सुंदर आहे, प्रेम सुंदर आहे, कोणाचा आय लव्ह यू मेसेज एसएमएस आला तरी पण तो सुंदर आहे, कोणी रागावलं तरी सुंदर आहे, पाऊस पडला तरी सुंदर आहे, वाळवंट पण सुंदर आहे, कारण तारुण्य सुंदर आहे ना. त्यामुळे या सगळ्या भराभरा भराभरा आठवणींच्या प्रदेशात जमा होतात. मग बोरकर काय म्हणतात, इंद्र दिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना, चंद्र मंदिर जरी सरल्या घडीत्या. घडी म्हणजे क्षण, वेळ. मग त्या घडी कशा होत्या, चंद्र मंदिर जणू चांदण्यांचं ते मंदिरच होत. आवडलं का?
1: हो सर.
0: चंद्र मंदिर जरी सरल्या घडीत्या, स्वप्नांची लय उतरेना. जरी ते चंद्र मंदिर असे चांदण्याचे क्षण जरी निघून गेलेले असले तरी पण त्या स्वप्नांची लय, त्या स्वप्नांचं गाणं अजूनही सरलेलं नाही हे त्यांना वाटतं. म्हणजे बघा, आठवणींचीच कविता कशी होते.
1: हो सर.
0: याचं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आता इतक्या मोठमोठ्या कवींच्या कविता मी ऐकवल्या, माझी पण तुम्हाला एखादी कविता
1: ऐकवा सर,
0: आवडेल.
1: मी बोलणारच होती की तुमची कविता सुद्धा ऐकवा.
0: खरंच का?
1: हो सर.
0: मग एखाद्या कविता म्हणायला लावली आणि ती पण आठवणींची,

0: मिले मंगलवार को नैन, अशी अवस्था आहे. आणि मग शेवटी तो कवी म्हणतो, सात जन्म का प्यार सात दिनों में ही हो गया. हे मला अजूनही कळलेलं आहे की प्रत्येक दिवशी एक एक गोष्टी कशा काय त्या मिळतात. ही गंमत आहे. आणि कविता कशी वाटते पास संकोच, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. कसलं धुकं?
1: संकोचाचं
0: धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? पाऊस पडतोय त्याच्या चंदन ऊन आहे. पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर. त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं? हृदयामधला हा झोका बागेतलाय का?
1: नाही,
0: हृदयातला आहे. हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं? पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? पण हे सगळं प्रत्यक्षात नव्हतं. स्वप्नामधलं प्रत्यक्षात कुठे होत? स्वप्नात. कुठे होत?
1: स्वप्नात.
0: तुम्ही कवितेत भारावलात की माझ्याशी बोलणंच विसरलं. स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर. आता काय झालं, ती जरा धीट होती बरं का, ती आली पहाटे. पहाटे कशाला आली? हातात बॅग घेऊन. माझं लग्न ठरतंय.
2: अरे बाप.
0: हो बाग एवढा हळहळला बघ. अरे माझं लग्न
1: मूडच वेगळा आहे सर.
0: मूड वेगळाच आहे. तर तुम्ही जरा आमच्या मूड मध्ये येईल. तिचं लग्न, ती म्हणते की अरे आता स्थळ यायला लागली आणि आता या स्थळाला नकार कसा देऊ, तू तर काही पुढाकार घेत नाहीयेस, काय करायचं? आज जाऊया आणि आपण काहीतरी निर्णय घेऊया. पण तू संकोच तो विठ्ठल सारखा. एक पहाट धिटाईची, एक पहाट धिटाईची वाजलं हळूच मागलं दार. त्याच्या अभ्यासाची खोली होती, त्याचा दरवाजा वाजवला. एक पहाट धिटाईची वाजलं हळूच मागलं दार, समोर ते सूर उभे काळजाची छिडीत तार.
1: वा.
0: समोर ते सूर उभे म्हणजे कोण उभी होती?
1: तीच.
0: काळजाची छिडीत तार. पण तो काय म्हणतो? तेच गीत तेच संगीत. तेच गीत तेच संगीत स्पर्शामध्ये भिंत तर.
1: वा.
0: संकोचाचं धुसर धुक मध्येच आलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर. हे झालं. आणि त्यानंतर शेवटी काय झालं, कुरिअरनी एक पत्रिका आली.
1: अच्छा.
0: त्यांनी पुढाकार नाही घेतला. पत्रिका आल्यावर तरी पत्रिका उघडली. तिचं नाव बरोबर होत. त्याच्या नावाच्या जागी दुसऱ्यांनी आरक्षण केलेलं होत. शेवटी तिच्या लग्नाला त्याला जावं लागलं मंगलाक्षता घेऊन. आणि मग काय झालं, अश्रू माळून सनई येते. ती सनई वाजत होती पण ती कशी होती?
1: अश्रू.
0: ते अश्रू होते त्या तरुण प्रियकराच्या हृदयात. अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होत. अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होत. खूप खूप गर्दी आड मन खोल खचलं होत. पुढलं सगळं आयुष्यच, पुढलं सगळं आयुष्यच उगीच जगलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुक मध्येच आलं नसतं तर. कसं वाटलं
2: सर? नक्कीच सर, खूप आवडली.
0: आवडली तेव्हा लक्षात दे विठ्ठल, तू आणि तुझ्या मित्रांना सांग, संकोच करा पण इतका संकोच नको.
2: अशी वेळ यावी.
1: अरे बापरे.
0: आज खरं नाहीये.
1: आज
0: मला वाटतं या गप्पा झाल्यानंतर कवितांचा मूड आहे. आणि इतक्या विठ्ठल कविता लिहिणार आहे एकामागोमागे एकामागोमागे. आणि हरकत नाहीये ना, शेवटी बाहेर पावसाळी वातावरण झालंय. अशा वातावरणात जर एक समजा 15-20 कविता सुचल्या तर कदाचित त्यातल्या 4-5 खूप चांगल्या असतील. नवनिर्मिती आणि या पावसाळी वातावरणाचं एक सुंदर नात आहे. शैतरी तुला काहीतरी बोलायचंय?
1: सर आता कवितांच्या गोष्टी चालल्यात, कविता बोलतोय आपण, तर मला सुद्धा एक चारोळी बोलायची वाटते.
0: जरूर.
1: तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले. तुझ्या सहवासातले ते क्षण

0: धुक्यात विरून गेले, माझ्या आसवांचे गाणे तुझ्यासाठी दवबिंदू झाले.
1: अरे वा, पुन्हा एकदा पुन्हा एकदा
0: थँक्यू सर. वन्स मोर देताय पुन्हा. तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले, तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले, माझ्या आसवांचे गाणे तुझ्यासाठी दवबिंदू झाले.
1: वाह,
0: थँक्यू सर.
1: छान
0: सर. कविता करण्यासाठी आता आपण जसं म्हणतो की पावसाळा आलाय वगैरे, तर मला एक विचारावं असं वाटतं की कविता करण्यासाठी वय, ऋतू, अलंकार या गोष्टींची बंधनं ठेवावी लागतात का हो?
1: दोन तीन प्रश्न तू एकदमच विचारलेलेस खरे. वयाचं बंधन असण्याचं कारणच नाहीये, कारण शेवटी कुठल्याही वयाचा मनुष्य, अगदी कुठल्याही वयाचा असेल तर त्याला कविता सुचते आणि तो करू शकतो. आता नंतर तू विचारलंयस ऋतूचं वगैरे बंधन नाहीये. आपण आता गंमत करतो, बाहेर पावसाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं वातावरण असल्यामुळे आपण थोडासा तो विचार करतोय, तसं काही नाही. ग्रीष्म ऋतूवर सुद्धा कविता होऊ शकते, हेमंत आहेत, वसंत आहेत. शेवटी मनातला ऋतू जो आहे ना, तो निर्मितीचा पाहिजे, आनंद पाहिजे. आणि शेवटी कविता सुचणं याची काही विशिष्ट तरीची शाळा नसते. तुम्हाला कुतूहल पाहिजे, तुम्हाला उत्सुकता पाहिजे, जगाबद्दलचं काहीतरी एक नवीन काहीतरी जाणण्याची अशा तरीची ओढ पाहिजे. एक तुम्हाला गंमत सांगतो.
0: हां सर.
1: एक छोटी मुलगी, दोन वेण्या घातलेली, परकर पोरका घातलेली, ती आपल्या मावशी बरोबर निघाली होती रानातून. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लोक पायी जात असत आणि पायी गेल्यामुळे सुखरूप पोहोचत असत. त्यावेळेला ती एकदम म्हणाली मावशीला, का मावशी ते बघ वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आलं या. मावशीला कळेच ना वडाच्या झाडाला पोपटाचं पीक कसं काय, तिला कुठे काय पोपटाचं पीक दिसलं नाही. नंतर ती म्हणाली नीट बघ ते बघ पोपटाचं पीक. आणि मावशीला आश्चर्य वाटलं, प्रत्यक्ष पोपट नव्हते पण झाडाची हिरवी पानं म्हणजे तिला पोपटाचे पंख वाटले. आणि वडाची जी लाल फळं असतात ना, ती फळं तिला वाटल्या पोपटाच्या सोची. आता साधी पानं आणि फळं त्याच्यातून पण तिला पोपटाचं पीक दिसलं. आता ही जी छोटीशी मुलगी होती की जिला निसर्गाची एवढी ओढ वाटत होती, तीच पुढे तुम्हा सगळ्यांच्या अत्यंत आवडती कवयित्री झाली, त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींच्या बालपणीचं मी हे सांगितलं. म्हणजे आता मला तुम्ही सांगा, बहिणाबाई कुठल्या शाळेत कुठला कोर्स केला होता का? 3 महिन्यात यशस्वी कवी व्हा, असा कुठलाही कोर्स नाही. त्यामुळे उत्सुकता पाहिजे, जीवनाची एक उत्सुकता पाहिजे, तुमच्या संवेदना पाहिजेत, काहीतरी काहीतरी जाणवलं पाहिजे. काही माणसं अशी असतात ना की ज्यांना काही वाटत नाही, काही केलं तरी काही वाटत नाही, त्याचंही त्यांना काही वाटत नाही. इतकी काही माणसं अशी भयंकर असतात, काय करणार त्यांना, त्यांना कविताच नाही, त्यांना जीवनच सुचत नाही. आणि त्यांना काही सुचत नाही म्हणून ती दुसऱ्यालाही सुचू देत नाही. पण तुमच्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींना मी सांगेन, सुचणं याचं नाव तारुण्य. म्हणून रवींद्रनाथ टागोर 70 ओलांडली तरी पण तरुण होते. आजही आमचे कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर बघा,
0: हो सर,
1: 80 वय. या 80 वर्षी पण कविवर्य पाडगावकर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणतात ना.
0: हो.
1: दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे म्हणतात ना.
0: हो सर.
1: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असं पाडगावकर याही वयात म्हणतात. म्हणजे वय आड येतं का? नाही. आता तू आणखीन एक तुझ्या प्रश्नामध्ये एक वेगळं विचारलं होतंस, काय माहितीये का, अलंकार वगैरे. याचा अर्थ तुम्हा दोघांनाही असं म्हणायचं, अभ्यास लागतो का? लागतोच लागतोच. आता तुम्ही मला सांगा, एखादा गायक गात असेल तर ते गायक गात असताना त्याचं क्लासिकलचं ज्ञान असतं, शास्त्रोक्तचं ज्ञान असतं, त्याला भूप रागामध्ये कुठले स्वर आहेत हे त्याला माहिती असतं, कुठले वर्जे आहेत त्याला माहिती असतं, बागेश्री आहे, नंतर आणखीन पुर्या धनाश्री आहे, म्हणजे या रागांच्या प्रमाणे त्याचं ते ज्ञान असतं. किंवा अगदी उडती गाणी असतील, समजा आशा भोसले गात असतील एखादं गाणं, उडतं गाणं एखादं आहे, येऊ कशी प्रिया हे गाणं गात असतील, पण ते गात असतानाही आपल्याला वाटतं की त्या धुंदपणे गात आहेत, पण तरी पण त्यांचं शास्त्रोक्तचं ज्ञान असतंच. म्हणून त्यांचं गाणं आपल्या हृदयाला धुंदी निर्माण करूनही ते कुठे बेसूर होत नाही, कारण त्यांचं सुरांचं ज्ञान आहे. म्हणजे मग गायकाला जसं सुरांचं ज्ञान लागतं, मग कवीला नको का व्याकरणाचं ज्ञान?
2: हो
1: की नाही?
0: हो.
1: म्हणजे व्याकरण हा भाषेचा

0: पाया आहे आणि त्यामुळे ज्याला ज्याला कविता कुठलंही लेखन करायचंय त्याचं व्याकरण पाहिजेच, हवंच त्याला. त्यामुळे वृत्त कुठली आहेत, अलंकार कुठले आहेत, त्यांचे नियम काय आहेत हे त्याला माहिती पाहिजे. ते नसेल तर मग खरं सांगू तुम्हाला आयुष्यामधल्या या नवनिर्मितीचा आनंद निघून जाईल.
1: सर, मी असं वाचलं होतं, आता मी सायन्सचा विद्यार्थी म्हणून विचारतो सायंटिफिकरिता, की जेव्हा तुम्ही एखादी कविता लिहिता, मनातल्या भावना कागदावरती उतरवता, तेव्हा तुमचं टेन्शन थोडं का होईना पण कमी होतं. मग ती कविता कशी असू द्या, मोठी असू द्या, छोटी असू द्या, किंवा समोरच्याला आवडू द्या नको आवडू द्या, तरी कितपत खरं आहे.
0: आता मी आपल्या गप्पा तर रंगत चालले आहेत, याच्याविषयी खूप मला बोलायचंय, पण तरी मी एवढंच सांगेन की आज सुद्धा आपल्या वय वादळ विजांमध्ये इतक्या प्रकारच्या कविता ऐकल्या, इतक्या प्रकारचा आनंद घेतला, कुठे ना कुठेतरी मनातला ताण हलका झाला की नाही. त्यामुळे या कवितांनी, गाण्यांनी आणि कलांनी नक्कीच आपलं मन हे थोडं हलकं होतं आणि जीवनाकडे अत्यंत उत्सुकतेने आपण निघतो. मला असं वाटतं की आजचा जो आपला वय वादळ विजांचं जी मैफल आहे ती खास, आपण असं म्हणू की बाहेरच्या वातावरणाचं खास पावसाळा स्पेशल, वातावरण स्पेशल अशी होती. म्हणजे जरी उन्हाळा असेल तरी पाऊस येईल, आणि पाऊस असेल तर आणखीन धुंद पाऊस येईल, अशा प्रकारचा आजचा मूड, आपलं वातावरण हेच घेऊन पुढे आपण लवकरच भेटूया. अर्थात तेव्हा विठ्ठल येईल कांद्याची भजी घेऊन. नमस्कार,
2: धन्यवाद.
3: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचा हा संवादात्मक कार्यक्रम ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमाले आणि चैताली कांबळे. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य बाभ बोरकर यांचं गीत स्वर, आशा भोसले यांचं.

0: श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं कविवर्य बाभळ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच मालिका विशेष हा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे ठीक 2:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.
1: Mama.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना. वर्गातले शिक्षक तर आता गप्प बसा गप्प बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं, इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजूच शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण

वर्गात, बाकाबाकांवर, ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवत आहेत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणार.

तर दोस्तांनो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. हा हा हा. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्ट मध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत, अगदी मनाच्या

गप्पीत। शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन। शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो। जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची। दोस्तांनो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागलीये, हो ना? तर असं नाही बर का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे म्हटलं। बघा बघा बघा तरी, आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला।

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला. मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हा पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हा

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे, त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं.

सरकारने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले. लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं. मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं. फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात. आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरापेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राची ताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

0: गम्मत जम्मत कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. मध्यरात्रीचे ठीक 2:27 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं गीतकार शांताराम नांदगावकर यांचं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत.

यानंतर ऐकूया नाव मोठं लक्षण खोटं चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं

मोलकरीण चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं, गदी माडगुळकर यांचं हे गाणं ऐकूया.

मितवा चित्रपटातलं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत ऐकूया.

0: तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं हे गीत.
1: साजनी ग अग्नक जाऊ नक जाऊ.

नागमोडी चालू नको, कोड मला घालू नको, कशाची झाली घाई, मग मोर बघू नको, ठमकत जाऊ नको, कंबर लचकले बाई, ये जवळ जगास बसू, गाला मध्ये हसू, बोल खुसू खुसू, हाती हात धरणी, तुला बघून माझा जीव लागला झुरणी, तुला बघून माझा जीव लागला झुरणी.

काय तुला म्हणा बघ किती जाळे येणा बघ मारीत दिसतोय तोरा अंधकार येते लाटा अंगावर येतो काटा तरी बितडलाय पारा चल एक लाज दीड सोडून भेट कड काढून येईल तुला कळून इश्काची ग करणी इश्काची ग करणी तुला बघून माझा जीव लागला चुरणी तुला बघून

पूर्वघोषित गीत आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया टाइमपास चित्रपटातलं चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गाणं.

0: श्रोतो नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपण जाणून घेतो आहोत शाहीर सावळे यांच्याविषयी, संगीतकार देवदत्त सावळे यांच्याकडून. देवदत्तजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: त्या काळात जे शाहीर होते त्यांच्याशी संबंध कसे होते?
1: फार सुंदर होते. एक सांगतो तुम्हाला, बाबा आजात शत्रू म्हणता येईल अशा व्यक्त. आता व्यवसाय म्हटल्यानंतर थोडेसे समज गैरसमज असतातच. काही काळ होते ते, पण शेवटच्या काळामध्ये बऱ्याचशा त्यांचे संबंध चांगले आले. अमरशेखांशी आले, अण्णाभाऊ साठेंशी आले, आणि मग ते अगदी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यातून शाहिरांच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या अनेक मिटिंगा झाल्या आणि त्यांनी काही काही त्याच्यासाठी प्रयत्नही केले.
0: गरजू कलाकारांना किंवा उपेक्षित कलाकारांना मदतीचा हात देण्याचं काम कायम त्यांनी केलं.
1: कायम कायम केलं. आणि त्याला अनेक साक्षीदार आहेत. अनेकांना मानधन मिळण्यामध्ये बाबांच्या सहकार्याचा खूप मोलाचा वाटा आहे. पण मी स्वतः सांगतो, मी कित्येक म्हणजे मला वाटतं हजारोच्या संख्येनं मी अर्ज लिहिलेले आहेत. म्हणजे बाबांकडे कोणी यायचं, आम्हाला तुमचं सर्टिफिकेट पाहिजे, मग ते सर्टिफिकेट मी लिहून द्यायचो माझ्या सुवाच्या अक्षरात आणि खाली बाबा सही करायचे. अशी सर्टिफिकेट अनेकांच्या घरी आज तुम्हाला दिसतील.
0: आणि जसं गरजूंना मदतीचा हात, तसं नवोदितांच्या पाठीवर कौतुकाची थाप पण शाहिरांनी
1: बाबांनी हो. आणि यशवंतराव बाबांच्या संस्थेला काय म्हणायचे, मोबाईल युनिव्हर्सिटी.
0: मोबाईल युनिव्हर्सिटी, फिरतं विद्यापीठ.
1: फिरतं विद्यापीठ. की हा माणूस जिथं जाईल तिथं काही ना काही निर्माण करणारा माणूस आहे. आणि खरोखर बाबांच्या क्षेत्रातून आलेले कितीतरी कलाकार नंतर नावारूपाला आले. आजही तुम्ही बघाल तर अनेक चॅनलवर चमकणारे कलावंत की जे लोक

0: शहरामधून चॅनल्समध्ये कामं करताना दिसतात आणि तेही बाबांचं हे ऋण मान्य करतात. आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात की आम्ही लोकधारातून आलो आणि लोकधारामुळे आम्ही या उंचीला आलो हे ते मान्य करतात.
1: आणि अशा नवोदितांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी पसरणीला एक संस्था पण स्थापन केली.
0: तपशास्त्र म्हणून एक संस्था स्थापन केली. ती आमच्या परिवारानेच त्यांना ती जागा बाबांना दिली, 8 एकर जागा. आणि त्या जागेवर आता तपशास्त्रमाची इमारत उभी आहे आणि तिथे काही शिबिरं झाली, काही शिबिरं होऊ घातलेली आहेत असं ते एकूण तिथे कार्य चाललेलं आहे.
1: देवदत्ताजी, शाहिरी कला म्हटलं की ती एक सुळावरची पोळी किंवा घरादारावर निखारा ठेवून लष्करच्या भाकरी भाजणं असा प्रकार असतो, तर तुमच्या आईची विशेषता, त्यांना साथ कशा प्रकारे मिळाली?
0: आमची माई ही फक्त आमच्या घराची माई नाही, ती पूर्ण महाराष्ट्राची माई आहे. कारण आमच्याकडे येणारा प्रत्येक कलावंत, प्रत्येक माणूस हा माईच्या हातून कमीत कमी चहा घेतल्याशिवाय कधी गेलेला नाही. आणि बाबांबरोबर तिने नेहमीच त्यांच्याबरोबर दौऱ्यावर जाऊन त्यांच्याबरोबर सतत सावलीसारखं वावरून तिने साबळे पार्टीला नेहमीच मदत केलेली. कारण अगदी पूर्वी आमच्या पार्टीत स्त्रिया नव्हत्या, पण जेव्हा स्त्रिया आल्या त्या स्त्रियांमध्ये संवाद साधण्यासाठी, स्त्रिया आणि बाबांमध्ये संवाद साधला जावा म्हणून मध्यस्थ म्हणून माई त्यांच्याबरोबर बाबांबरोबर जायची आणि अनेक दौरे तिने केले. लोकधारामध्ये तर खूपच मुलं मुली होती, त्यांना सांभाळण्यासाठी माई नेहमीच त्या दौऱ्यावर असायची. आणि माईने आमच्या परिवारासाठी आणि बाबांसाठी खूप काही कष्ट केलेले मी डोळ्याने पाहिलेले.
1: आणि शाहिरांच्या पहिल्या पत्नी भानुमती,
0: आमची आई भानुमती साबळे,
1: त्यात स्वतः कवयित्री,
0: कवयित्री होत्या, गीतकार होत्या चांगल्या. त्यांचं एक गाणं, पावन झाली चंद्रभागा कृतार्थ पांडुरंग, झाला कृतार्थ पांडुरंग, झाला कृतार्थ पांडुरंग. हे गाणं त्यांनी साने गुरुजींवर लिहिलं होतं. साने गुरुजी जेव्हा निवर्तले तेव्हा त्या दुःखातून त्यांना हे गाणं सुचलं की त्यांनी जी पांडुरंगाच्या प्रवेशासाठी जी चळवळ केली होती त्या अर्थाने झाला कृतार्थ पांडुरंग, अशा अर्थाने त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली या गाण्याची.
1: आणखी एक त्यांनी महाराष्ट्राचा पोवाडा पण लिहिलेला,
0: महाराष्ट्र भूमी बहुगुणी तो पोवाडा लिहिलेला आहे.
1: तोही खूप त्या काळात
0: खूप गाजला. नंतर सुद्धा बाबा आवर्जून तो पोवाडा घ्यायचे, कारण तो लिहिलाच होता इतका सुंदर.

0: नंदन वन भाष गिरवाण स्वर्गला वाटे जणू हे वहा
1: स्वर्गला वाटे जणू हे वहा
0: लाभला असा आम्हा ठेवा
1: जय जय महाराष्ट्र गावा जी जी जय जय महाराष्ट्र गावा जी जी जी जी
2: निराश्रितची काळी काजळी महाराष्ट्र

0: देवदत्त जी, तुम्ही स्वतः एक संगीतकार आहात,
1: बरोबर?
0: तर एक संगीतकार म्हणून तुमची जी काय जडणघडण झाली किंवा एक प्रेरणा तुम्हाला मिळाली, त्याच्यामध्ये शाहिरांचं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं?
1: मला त्यांच्याकडून मिळाला तो गाण्याचा वारसा. एकदा गाणं आल्यानंतर मी माझी दिशा ठरवली की मला संगीतकार व्हायचं. त्याला कारणीभूत काय घडलं, एक बाबांचं रेकॉर्डिंग होतं, त्या रेकॉर्डिंगला मी गेलो होतो आणि त्याचे संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
0: बर.
1: आणि ते गाणं लिहिलं होतं शांताबाई शेळकेंनी. मी लहान होतो, म्हणजे टीन एजमध्ये होतो. मी आपल्या बाबांबरोबर एक दोन रेकॉर्डिंग मी अटेंड केलं होतं, तसा गेलो होतो. आणि तिथं मी बघितलं की पंडितजी बाबांना, जयवंत कुलकर्णींना गाणं समजावत आहेत, त्यांच्या बरहुकूम बाबा गातायत, जयवंत कुलकर्णी गातायत, पंडितजी स्वतः एखादी ओळ म्हणतायत. हा सगळा माहोल बघून मी इतकं भारवलो की मी आपण व्हायचं तर संगीतकार व्हायचं असंच त्यावेळी मी ठरवून टाकलं. आणि ते गाणं होतं कुठलं सांगतो, अंगात भरलंय तुफान, बैल माझी गुणवान, बैल माझी गुणवान, माझ्या राजा माझ्या सरजा, बैल माझी गुणवान. हे गाणं होतं ते भलरी गीत. आणि त्याचं संगीत इतकं सुंदर केलं होतं की मी आजही ते गाणं विसरू शकत नाही. आणि त्या गाण्याने मला संगीतकार होण्याची प्रेरणा मिळाली. पण एक सांगतो, मी फक्त त्या लोकगीतातच अडकून बसलो नाही. मी क्लासिकलचा पण माझ्या पद्धतीने जेवढा अभ्यास करायचा तो केला, त्यामुळं मी माझ्या रचनांमध्ये चाल तुरुतुरूसारख्या उडत्या चाली आल्या, मनाच्या धुंदीसारख्या, त्याला थोडा शास्त्रीय बेस आहे माझे.

0: अशी रचना माझ्या आल्या तर त्याला कारणीभूत मी फक्त लोककला ह्याच्यातच न अडकतं, बाकीचंही जे ऐकलं आणि संगीतकार होण्याचं सरळ म्हटल्यावर सगळ्याचाच अभ्यास मी.
1: पण त्यांचं प्रोत्साहन यासाठी तुम्हाला कितपत?
0: नक्की नक्की. त्यांनी आधी मला जरी शिक्षणासाठी बाजूला ठेवलं होतं तरी जेव्हा माझी चालतुरतुर रेकॉर्ड होणार हे ज्यांना कळलं आणि मनाच्या झुंजीत जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मला आवर्जून प्रोत्साहन दिलं, स्वतः रेकॉर्डिंगला हजर राहिले आणि मला उत्साह दिला त्यांनी.
1: कधी असं व्हायचं की एखादी चाल तुम्हाला सुचली आणि तुम्ही त्यांना ती ऐकून दाखवली?
0: एकदा काय झालं, मला एक मोठं काम मिळालं तर योगायोगाने मला ना गवळण हा प्रकार कसा करायचा लक्षात येत नव्हतं माझ्या. मला मी गेलो बाबांना विचारायला, म्हटलं बाबा मला जरा गवळण कशी असते म्हणजे काय असतं गवळण तर समजावून सांगाल का. त्यांनी पेपरातनं डोकं वर काढलं माझ्याकडे असं 2 सेकंद बघितलं आणि मला म्हटले अध्या अभ्यास कर आणि मग संगीतकार हो. मला खूप त्या असं हे झालं लागलं म्हणण्याच्या मी तो जिद्दीने ते घेतलं आणि अवघ्या 5 मिनिटात मी ती चाल केली. त्यानंतर ती रेडिओवर बऱ्याच वेळा घालली. बाजाराची वाट चाल जपून ग, बाजाराची वाट चाल जपून ग, नारी जपून ग, नारी जपून ग, बसले चोर तिथं टपून ग, बसले चोर तिथं टपून. जाते बाजाराला बाई सांच चला, जाते बाजाराला बाई सांच चला, अंगचटीला कुणीतरी आला. हे गाणं मी अवघ्या 5 मिनिटात चाल केली आणि त्यांना ऐकवायला गेलो. मी पण तेवढा जिद्दी म्हणजे हे बघा बरं गवळण वाटते का. त्यांनी बघितलं गाणं मी म्हणून दाखवलं, गाला घासले पुन्हा पेपरात डोकं घातलं. हे आवडलं त्यांना, हे कळलं त्यांच्या
1: डोळ्यात बरोबर
0: करेक्ट झाले होते, करेक्ट झाले होते. ते
1: एक मुंबईची लावणी त्यांनी खूप लोकप्रिय
0: हो ती लोकप्रिय, पण ती मला ऐकण्यात फारशी आली नाही कारण त्या पिरियडमध्ये मी त्यांनी लावणी केली ती आंधळजायच्या काळामध्येच केली लावणी. त्यावेळेला ते मुंबईच्या प्रश्नांनी फार भारावलेले होते. मुंबईसाठी जेवढं काय करता येईल तेवढं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा, त्यातून ती लावणी लिहिली गेली. त्यामध्ये मुंबईचं त्यांनी

0: केलंय संपूर्ण कुलाव्यापासून. त्या काळात मुंबई इथपर्यंत पसरली होती, सांताक्रूज वगैरे इथपर्यंत, मालाडपर्यंत वगैरे. तिची वेगळी वेगळी रूपक आहेत, ती स्त्रीचं वर्णन करून ती गेली होती.
1: तुम्ही आता उल्लेख केलात की मुंबईविषयी त्यांना वाटणारी तळमळ, म्हणजे एकीकडे या शहराविषयी वाटणारी ओढ किंवा तळमळ आणि दुसरीकडे त्यांना गावाविषयी वाटणारी आत्मीयता, असं एक
0: विचित्र कॉम्बिनेशन झालं होतं. ते शेवटी आम्हाला फार असं झालं की बाबा 90 आसपास, म्हणजे 85 नंतर बाबा दर 15 महिन्याने म्हणायचे मला गावाला जायचे. नंतर तर त्यांचं हे वेळ इतकं वाढलं की महिना दोन दोन महिन्याला गावाला पाठवावं लागायचं. तिकडे गेले की 4-1 राहिले की म्हणायचे मला मुंबईला जायचं. असं जवळजवळ 2 आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करत राहिलो. 2 ते गावाला जाऊन येत होते
1: आणि शाहीर अगदी अखेरपर्यंत सक्रिय होते. जे करतील त्याच्यामध्ये त्यांना हमखास यश सुद्धा मिळायचं.
0: हो, त्यांचा लौकिक होता. मी सांगतो इतकं समाधानी आयुष्य जगलेल्या व्यक्ती फार कमी असतील की संपूर्ण जीवनामध्ये जे लागतं आपल्या मनाप्रमाणे गायक बनणं, आपल्या मनाप्रमाणे शाहीर बनणं, आपल्या मनाप्रमाणे लेखक बनणं, आपल्या मनाप्रमाणे संगीतकार बनणं, असं सगळे टप्पे त्यांनी आयुष्यातले पूर्ण केले. आपल्या मनाप्रमाणे जे जे त्यांच्या मनात आलं की मला हे करायचंय, ते त्यांनी जिद्दीनं पूर्ण केलं. शेवटी सुद्धा त्यांनी तो, म्हणजे 80 नंतर लिहिलेला तो पोवाडा आहे गाणे, आता मला सगळे गाणे आठवत नाही. मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. हे त्यांनी 85 आसपास लिहिले वयाच्या. म्हणजे तळमळ कितीपर्यंत होती बघा, आजही त्यांना ती खंत वाटत होती की आजही मुंबई आपल्या मराठी माणसांची नाहीये, ही खंत त्यांना जाणवत होती.
1: खंत जाणवत होती आणि त्यांची प्रतिभाही तेवढी जागृत
0: होती.

0: देवदत्त जी, एक आम्हाला उत्सुकता आहे आमच्या सगळ्या श्रोत्यांना पण, की मोठे कलाकार होते शाहीर एक, पण एक गृहस्थ म्हणून ते कसे होते, म्हणजे घरामध्ये त्यांचं स्वरूप कसं असायचं, मदत वगैरे करायचे आईला?
1: आईला पण मदत करायची, आणि तसं बघायला गेलं तर ते स्वतः एक सांगू, त्यांचं वैशिष्ट्य होतं भयंकर नेटनेटकेपणा. म्हणजे आत्ता वयाच्या 91 वर्षापर्यंत सुद्धा, म्हणजे आत्ता शेवटी 2-4 महिने सोडले, तर त्यांना बाहेरून कोणी येतंय असं कळलं किंवा दिसलं तरी सदरा आणि पूर्ण लेंगा घातल्याशिवाय बसायचे नाहीत आत्तापर्यंत. दुसरं त्यांना होतं डाग पडलेला आवडायचा नाही आयुष्यात. त्यांना मी कधी सकाळी गेलेल्या त्याच ह्याच्यात ते संध्याकाळी घरी आलेले असायचे, नीटनेटकेपणा आणि घरात टापटिपणा. त्याच्यासाठी ते स्वतः झटायचे, ते आम्हाला सांगायचे हे कर ते कर, स्वतः पण झटायचे. आणि सगळ्यात त्यांना आवड होती एक नवीन पदार्थ काही करायचा झाला तर ते मग स्वतः त्यात उतरायचे. म्हणजे समजा काही एखादा भाजी वेगळी करायची, एखादा पदार्थ करायचा खाण्याचा, तर त्यात ते प्रयत्न करायचे. खूप वेळा बिघडायचा पण खूप वेळा चांगला पण एखादा पदार्थ व्हायचा, असं त्यात ती आवड होती. आणि दुसरी आणखी त्यांना शिवणकलेची खूप आवड होती, त्यामुळे घरामध्ये काही गोष्टी असतील फाटल्या तुटल्या कुणाच्या मुलांचे कपडे शाळेचे गणवेश वगैरे ते स्वतः शिवत बसायचे, ते एक आवड होती त्यांना.
0: दौऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी त्यांचं जाणं व्हायचं, तर काही अशा विशिष्ट सवयी त्यांच्या होत्या का खाण्यापिण्याच्या, किंवा काही पथ्य होती का?
1: दोनच पथ्य होती, अति तेलकट टाळायचे आणि दुसरं थंड अति, तेवढे दोन गोष्टी टाळायचे. बाकी खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलाही पथ्य पाळायचे नाही, ते भजी असो काही असो फक्त ते लिमिटमध्ये खायचे. मग
0: पण आपल्या आवाजावर काही परिणाम होईल अशी भीती कधी वाटली
1: नाही? त्यांना काही फिकिरच नसायची, मी आयुष्यात त्यांचा आवाज बसलेला पाहिलाच नाही.
2: श्रोतेहो, शाहीर साबळेंना पद्मश्री पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, शाहीर अमरशेख पुरस्कार, सातारा भूषण, संगीतकार वसंत देसाई पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार असे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. आणि कुठल्याही कलाकाराला हवाहवासा वाटणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे रसिकांचं भरभरून प्रेम आणि कौतुक, हे तर त्यांना आयुष्यभर मिळालं. म्हणूनच कवी राजा बढे शाहीर साबळे यांच्याविषयी म्हणतात की पाहून कौतुके तुझे अखंडित कष्ट, पाहून कौतुके तुझे अखंडित कष्ट, करी कुर्निसात तुझं तुझाच हा महाराष्ट्र, करी कुर्निसात तुझं तुझाच हा महाराष्ट्र. आणि देवदत्तजी, आता जाता जाता तुम्हाला जरा एक अवघड प्रश्न विचारतो. तुम्ही शाहिरांचे चिरंजीव आहात आणि त्यांच्या कलेचे वारसदार म्हणून रसिक तुमच्याकडे पाहतात, पण तुम्ही स्वतः एक चांगले संगीतकार आहात, तर शाहिरांचं तुम्हाला भावलेलं गाणं कोणतं, किंवा शाहिरांना स्वरांजली म्हणून त्यांचंच एखादं गीत समर्पित करायचं झालं तर तुम्ही कोणत्या गीताची निवड कराल?
1: त्यांचं गाणं मला एक सांगू का, असं म्हणजे अवघड आहे हा प्रश्न. कारण का सांगतो तुम्हाला की माझं आयुष्य तारुण्यातलं, माझं सुरुवातच त्यांची गाणी गाण्यात गेलं. कसं, मी एका प्रोग्राममध्ये नेहमीप्रमाणे कॉलेजची मुलं गातात तसं हिंदी गाणं गायला सुरुवात केली आणि गावाईला कॉलेजला असताना, ते रूप तेरा मस्तान असं वगैरे गाणी, आणि मला ऑफर यायला लागल्या खालून, चिठ्ठी आली जेजुरीच्या खंडेराय म्हणा, तर नशीब माझ्याकडे पुस्तक होतं, त्यामुळे मला गाणी पाठ पण नव्हती बाबांची, म्हणजे पुस्तक एकाने धरलं आणि मग मी ते जेजुरीच्या खंडेराय म्हटलं. त्याच्यानंतर मग मला आवडणारं गाणं त्यांचं, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना, आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, आगा विंचू झाला म्हणून काय कंटीच कवळावे, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना.
0: क्या बात आहे, कदाचित कृष्णा हे नाव असल्यामुळे हा एक चांगला योग आहे. देवदत्तजी, आज तुम्ही आलात आणि शाहिरांची संपूर्ण जी काही वाटचाल आहे, त्यांचं योगदान आहे किंवा त्यांची जडणघडण जी काही झाली या क्षेत्रातली, त्याविषयी मनमोकळा असा संवाद केलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
1: तुम्हालाही धन्यवाद.

मास गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवा।

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकला. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून रात्रीचे 3:36 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं भवानीशंकर पंडित यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे. आता ऐकूया नलिनी मुळगावकर यांच्या स्वरातलं, गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत.

अस गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवा।

देव अंगी आला म्हणून काय भलतीच बोलावे, चंदन चितळ झाला म्हणून काय उघडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगत नाडावे, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीत कवळा।

काय पळेच ओढावी आणि तुरी सोन्याची थाली म्हणून काय उरी चमारावी, तुरी सोन्याची थाली म्हणून काय उरी चमारावी, मखमली पैदर थाली म्हणून काय तिरी

मध्यरात्रीचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत MS गोपालकृष्णन यांचं व्हायोलिन वादन. त्यांच्या व्हायोलिन वादनात राग बिलासखानी तोडी. विलंबित गत 1 तालात, मध्यलय गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली आहे. आकाशवाणीच्या संग्रहातील 1979 सालातलं हे ध्वनिमुद्रण आम्ही आपल्याला ऐकवित आहोत. MS गोपालकृष्णन यांच्या व्हायोलिन वादनात राग बिलासखानी तोडी.

या कार्यक्रमात आत्ताच आपण एम एस गोपालकृष्णन यांच्या व्हायोलिन वादनात राग बिलासखानी तोडी ऐकलत. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली होती. आपण ऐकताय AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.

पहाटेचे 4:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संदीप देशमुख यांनी गायलेला राग भटियार. विलंबित खेळातील बंदिश 1 तालात, द्रुत खेळातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत उच्चत गई मोरी नींद ओ बलमा. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत उठी उठी कृष्णम जपत सब. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली आहे. ऐकूया आता राग भटियार, कलाकार संदीप देशमुख.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण संदीप देशमुख यांनी गायलेला राग भटियार ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे, निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.
0: पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत तलत मेहमूद यांच्या स्वरातलं पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत प्रपंच या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं, गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांच्या स्वरातलं प्रपंच या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत संगीतकार सुधीर फडके.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत प्रपंच या चित्रपटाला संगीत सुधीर फडके यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं प्रपंच या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण घेतलं. संगीतकार सुधीर फडके. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत.

0: गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमातलं या पुढचं गीत आहे सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत.
1: रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही टिक्का यांचे घेऊ द्या, दही टिक्का यांचे घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

0: आज रंगों से माजा जाने
1: नांचे काय उड़ार
2: रंगों में

0: आपण ऐकत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं या पुढचं गीत आहे सुधीर फडके यांच्या स्वरातलं.
1: इवल्या इवल्या भाळूच हे तर घरकुल भाळूच, ओ इवल्या इवल्या भाळूच हे तर घरकुल भाळूच. वाळू होता बोट भर, झोत घेई पोट भर, वरती वाळू खाली वाळू, वाळू म्हणे की इथेच लोळू. उन्हात तापू लागे वाळ, वाळूला ती लागे पूळ. उन्हात तापू लागे वाळ, वाळूला ती लागे पूळ. या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत, वाळू रडला झोपेत. एक वन होत वेळूच, त्यात घर होत साळूच.

त्या पंख्याच्या वाऱ्यात बाळू निजला तोऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात। एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू भिजले वेळू, नदीला येऊ लागे पूर, वाळू आपला डाराडू। भुरकन खाली आली साळू आणि म्हणाली उठ रे बाळू, बाळू निजला जायचा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा। साळून मग

0: हुंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच
1: राहूच घरकुल वाहून गेलं साळूच घर
0: राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताळून देतो खालीवर ताळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आखूड तंब्याच्या पाठीत लाकूड.
2: सुधीर फडके यांच्या स्वरातलं प्रपंच या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार सुधीर फडके. आपण ऐकत आहोत गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
3: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर नभोनाट्य ती विमुक्ता.
2: गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी